दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 251, दशक 20, समास 6, चत्वार जिन्नस नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. इथून तिथपर्यंत पाहिले असता चार जिन्नस दिसून येतात. एक परब्रह्म, 14 प्रकारच्या माया, पंच महाभूते, चारी खाणी असं त्याचं स्वरूप आहे. मूळ मायेची 14 नावे असे चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शुद्ध सत्व, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया व अंतरात्मा अशा प्रकारचं हे सगळं आहे. पण परब्रह्म या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. परब्रह्म हे सगळ्यांपेक्षा आगळं आहे. नाना कल्पनांपेक्षा ते निराळं आहे. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेच्याही पलीकडचा असून निर्मळ, निश्चळ, निर्विकार, अखंड असं परब्रह्म आहे. परब्रह्माची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही. ते एक मुख्य जिन्नस आहे आणि दुसरं जिन्नस म्हणजे नाना कल्पना, मूळ माया, नाना सूक्ष्मरूप, सूक्ष्म आणि कर्दमरूप. मूळ मायेमुळे संकल्पाचा आरोप केला जातो. हरिसंकल्प म्हणजे मूळचा आत्मा राम. अशा प्रकारे सर्वांची नावं आहेत. निश्चलामध्ये चंचल, चेतल म्हणून त्याला चैतन्य असं म्हणतात. गुण समान असल्याने गुणसाम्य दशा त्याला आली. अर्धनारी नटेश्वर म्हणजे षडगुणेश्वर. तर प्रकृती आणि पुरुष यांचा जो विचार आहे त्याला शिवशक्ती असं म्हणतात. शुद्ध सत्वगुणाची मांडणी करून अर्धमात्रा तिन्ही गुणांची करणी पुढे प्रगट झाली. मन, माया, अंतरात्मा, 14 जिन्सांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा त्याच्या ठाई आहेत. 14 नावे हा दुसरा जिन्नस, तर तिसरा जिन्नस म्हणजे पंचमहाभूत. इथे पाहिल्यावर जाणीव थोडी आहे. आधी अंत यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे. सांगितलेल्या चारी खाणी म्हणजे चौथा जिन्नस. चारी खाणी अनंत प्राणी याच्यातून जाणीव प्रगट झाली. यातून ही मांडणी स्पष्ट होते. थोडंसं बीज पेरलं की पुढे त्याचं उदंड होतं तसं खाणीवाणी प्रगटल्याने आत्म्याचं झालं. अशी ही सत्ता निर्माण झाली. थोडी होती ती उदंड झाली. मनुष्याच्या वेशांमध्ये सृष्टी नाना प्रकारे भोगली. प्राणी मारून शापत पळतं याशिवाय त्याला काय कळतं? नाना भोग असतात ते मनुष्य देहामध्ये माणसाला मिळतात. नाना शब्द, नाना स्पर्श, नाना रूप, नाना रस, नाना गंध हे काय आहे ते नरदेह जाणतो. अमोल रत्ने, नाना वस्त्र, नाना वाहनं, नाना शास्त्र, नाना शा कला नरदेह जाणतो. पृथ्वीवर सगळी सत्ता आहे ती नाना विद्या, नाना कला, नाना लीला, नाना धारणा यांची. नरदेह प्राप्त झाल्यावर सगळं दृश्य पाहावं, तानमान सांभाळावं, सारासार विचार करावा. इहलोक आणि परलोक नाना प्रकारचा विवेक आणि अविवेक मनुष्यच जाणतो. बाकीच्यांना काय समजणार? या ब्रह्मांड रचनेमध्ये नाना तऱ्हेच्या पिंडांचा समावेश आहे. नाना कल्पना आहेत, नाना प्रकारची धारणा मनुष्य जाणतो. अष्टभोग म्हणजे पंचविषय आणि त्रिगुण म्हणजे अष्टभोग होतात. नव रस, नाना प्रकारचा विलास, वाच्यांश, लक्ष्यांश, सारांश मनुष्यच जाणू शकतो. मनुष्याने सगळ्यांना ताब्यात ठेवलं आहे. मनुष्याने देवालाही पाळलं आहे. हे सगळं नरदेह योगामुळे समजतं. नरदेह हा दुर्लभ आहे. त्याच्यामुळे अलभ्य लाभ होतो. जे दुर्लभ आहे ते सुलभ होतं. हा वरवरचा दिसणारा देह म्हणजे काबाड कष्ट करणारा, परंतु हा नरदेह म्हणजे मोठं गबाड आहे. मात्र तिथे विवेक रचना पाहिजे. जिथे आळस केला, देव ओळखला नाही, तो सर्व सीबुडाला. प्रत्यय घेत श्रवण केलं, अंतःकरण नेहमी विचारशील ठेवलं तर नर म्हणजे नारायण आहे हा अनुभव येतो. ज्याला पोहता येतं त्याला दुसऱ्याच्या कासेला धावं लागत नाही. त्यामुळे काही स्वतंत्रपणे शोधावं सगळं काही. सगळं शोधून राहिल्यावर त्याला संदेह राहणार नाही. पुढे काय होणार त्याचा तोच जाणेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार जिन्नस नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्य करावं मग व्हायचं ते होऊ द्यावं. जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःख बाहेरून येतं. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्र्य इत्यादीचं दुःख बाहेरून येतं, पण 75% आपलं दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असतं. आपलं शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत हे मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्यामुळं तो दुःख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणं, क्षीण होणं, असमर्थ होत जाणं हा असल्यामुळं तो आपल्या मार्गानं जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरलं आपलं मन. कुठंतरी चिकटणं हा मनाचा स्वभावधर्म असल्यामुळं ज्याला ते चिकटतं त्याचे गुणधर्म अंगीकारतं. भक्ताचं मन भगवंताला चिकटतं म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही. ज्याचं मन देहाला चिकटतं त्याचं मन दुःख निर्माण करत असलं पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेनं जिकडं तिकडं दोन पण दिसू लागतं आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणामध्ये आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंतानं आपल्या संकल्पानं जग निर्मिलं. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसं फिरतं तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंतानं स्वतःतूनच हे जग निर्माण केलं आहे. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचं सहाय्य कसं मिळतं याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचं काय होईल याचं भय उरत नाही. आपल्या प्रयत्नानं जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात. प्रयत्नानं फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखंच व्हावं असं म्हणणं म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असं म्हणण्यासारखं आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझं कर्तव्य मी केलं आहे ना, ते करत असताना मी अनिती अधर्मानं वागलो नाही ना, आता जे व्हायचं आहे ते होऊ दे, कुठं काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजे दिवस घालवावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन।
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 37, प्रार्थना शुद्ध करणारी गंगा या लेखाचा उत्तरार्ध। बालमित्रांनो, गणपतीच्या आगमनानंतर आपण ज्या आरत्या म्हणतो ना, त्याही प्रार्थनाच आहेत। पण अगदी अगदी खरं सांगा बरं का, विद्येचा परमेश्वर श्री गणराजापुढे आरती म्हणताना किती जण अर्थ समजून आरती म्हणतात? पुष्कळदा आरती म्हणताना केवळ स्वरांची सडाओढच दिसते, केवळ मोठमोठ्याने टाळ्या, गणपती बाप्पाचा मोठ्याने केलेला गजर, या सगळ्यात सुखकर्ता दुःखकर्ता असणाऱ्या गणपती बाप्पाकडे आरतीतून म्हटलेली पण अर्थ न समजून म्हटल्यामुळे न कळलेली प्रार्थना पोचू शकेल असं तुम्हाला वाटतं का? ज्ञान ही सर्वश्रेष्ठ श्रीमंती आपल्याला लाभावी ही आपली प्रार्थना काही क्षण गंभीर होऊनच करायला हवी, नाही का? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, यासारखी साने गुरुजींची कविता ही त्यातल्या त्यात अपार निर्मलतेमुळे प्रार्थना झाली आहे। एकमेकावर निरपेक्ष उत्कट प्रेम करणं हाच खरा धर्म आहे। या उलट फक्त धर्मावर प्रेम करून आपण एकमेकांचा तिरस्कार करतो, अशा काळात खरा धर्म कोणता हेच सांगणारी प्रार्थना आपली वाचून झालेली असली पाहिजे आणि ते आपल्याला कळलेलं असलेलं पाहिजे की खरा धर्म कोणता। ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान ही प्रार्थना खरं तर संपूर्ण विश्वाचं राष्ट्रगीतच व्हायला हवी। ही प्रार्थना अगदी सर्वांची होऊ शकते। हे पसायदान म्हणजे मागणं आहे, कुणाजवळ? तर विश्वव्यापून उरलेल्या विश्वाचंही सूत्र ज्याच्या हातात आहे त्या चैतन्याजवळ। आणि मागणं ही आहे कुणासाठी? तर अवघ्या चराचरासाठी, अवघ्या विश्वासाठी, विश्वासल्या प्रत्येक घटकासाठी। आणि बालमित्रांनो, मागणं तरी काय आहे हो, तर दोरी

जात। अवघ्या अज्ञानामुळे दुःखी झालेल्यांचे अज्ञानच नाहीसे होवो, आणि अज्ञान नष्ट झाल्यामुळे जे ज्ञानी झाले आहेत त्यांच्या जगण्यात या जन्मी पार करावयाच्या असलेल्या कर्तव्याचा कर्त्याचा स्वधर्म जागा होवो, आणि मग या सूर्याच्या तेजाने उजळलेल्या मनांची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो। या सर्वच पसायदानाचा इतका अर्थ मोठा आणि गोड आहे। या प्रार्थनेमुळे दिवसाचा शुभारंभ आणि झोपेपुरी दिवसाचा निरोप समारंभ करण्याची सद्बुद्धी तुम्हाला ज्ञानोबाच्या कृपेने लाभली तर माझ्या या ध्यासाचे सार्थक होईल। प्रार्थनेची शक्ती, प्रार्थनेचे तरंग तुमचे सारे जीवन शुद्ध करतील। तुमच्यातील सुंदर माणूस जागा होण्यासाठी सुंदर प्रार्थनेचा स्पर्श तुमच्या जगण्याला व्हावा, हीच त्या विश्वात्मक परमेश्वराकडे माझी प्रार्थना तुमच्यासाठी। भेटूया पुढील लेखासह पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता। जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा बालक व माझ्या पालक मित्रांनो। भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्य किती छान आहे, नाही का? आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याची वेगळीच गंमत असते. तशीच आयुष्यात येणाऱ्या माणसांची, प्रसंगांची, अनुभवांची मजाही काही न्यारीच. अहो, किती प्रांत, किती भाषा, त्या भाषातले किती शब्द. आणि शब्द म्हणजे तर माणसाला माणसाशी इतकंच नाही तर माणसाला स्वतःशी जोडणारा, जीवनाचा अर्थ सांगणारा आणि आनंदाचा मंत्र देणारा असा एक गुह्य ठेवा. दोन शब्द बोलून किंवा ना बोलून काहीही घडू शकतं अशी अद्भुत किमया आहे शब्दांमध्ये. कधी शब्द एकच असतो पण अर्थ वेगळा होतो, तो संदर्भ बदलला की. आणि मराठीत तर काय, उकार वेलांटी यांचं ऱ्हस्व दीर्घ यात गडबड झाली की झालाच खोळ. मग दीर्घ शिलाची शिळा व्हायला वेळ लागत नाही. कधी शब्दांच्या जुळणी नको ते नको तिथं जुळलं गेलं की झालाच खोळ आणि अनर्थ अटळ. बघा हा हे वाक्य, रवी तू जाऊ नये, हा निरोप. पण निरोप पोचेपर्यंत नी आपली जागा सोडली आणि तो पुढे गेला, जाऊला मिळाला. आणि मग काय, रवी तू जाऊन ये ह्या निरोपाप्रमाणे रवी गेला, जाऊ नये तिथं गेला आणि घोटाळा झाला. हो, पण लक्षात कोण घेतो? मित्रमैत्रिणींनो, सगळ्याच भाषांमध्ये ही गंमत आहे बरं का. आणि त्यातून गमतीदार घटना घडतात तर कधी गंभीरही घटना घडतात. हो, पण भाषेच्या शब्दात उच्चार अर्थ यातून कधी कधी गुह्य मंत्रही गवसतो बरं का, आणि तो आनंदी सुखी जीवनाचा मंत्र ठरतो. एकदा असाच अगदी सहज इंग्रजीतल्या एका शब्द जोडीत मला तो गवसला आणि तेच तुमच्याशी शेअर करणार आहे. इंग्रजीतला लीव आणि लीव ही वेगळ्या स्पेलिंगची आणि अर्थानेही अगदी दोन टोकांची शब्द जोडी. या शब्दातील क्लीव आणि लीव म्हणजे मराठीत म्हणायचं तर

सोडा आणि जगा. बघा मित्रमैत्रिणींनो, सुखाचा केवढा गुह्य मंत्र ह्यामध्ये दडलाय. आपण आपली सामान्य माणसं नाही का, अहो 184 योनीच्या दीर्घ आणि दगदगीच्या प्रवासानंतर मिळालेला मनुष्य जन्म. आता तो जगताना कुंतीसारखं दुःखाचं वरदान कोण मागणार हो? आपल्याला सगळ्यांना सुखी आनंदी जगायचं असतं नाही का? हो, पण म्हणताना आपण म्हणतो किंवा जे अनुभवतो त्यात मात्र क्षणाचं सुख हुलकावणी देतं आणि दुःख मात्र पाठ सोडत नाही. अगदी सर्रास आपण म्हणतो मानतो खरं ना, पण मैत्रमैत्रिणींनो खरंच असं आहे का? दुःख आपली पाठ सोडत नाही की आपणच दुःखाला सोडत नाही? ती राजा आणि साधू यांची गोष्ट आठवते ना, झाडाला चिकटून बसलेल्या राजाची गोष्ट. साधू शेवटी त्याला म्हणतो, अरे झाडाने तुला धरलं नाही तूच तर झाडाला सोडत नाही. मित्रमैत्रिणींनो असंच काहीसं आपलंही होत नाही आहे का? बघा हा विचार करून, म्हणजे दुःखाच्या झाडाला आपणच घट्ट चिकटून बसतो. बघा हा घटना घडली आणि ती त्यावेळी सोडून दिलं आणि पुढे चाललं तर? पण नाही हो, त्या दुःखाच्या झाडाला आपण जी घट्ट मिठी मारतो ना ती सोडायलाच तयार नसतो आणि मग मात्र म्हणतो की दुःख माझी पाठ सोडत नाही. खरं तर मला सांगा, सुख ही काही कुणी दुसऱ्याने देण्याची गोष्ट आहे का? मुळीच नाही. खरं तर सुख असं मागून मिळत नाही, ते आपणच आपलं शोधावं लागतं, मिळवावं लागतं. हो, पण लक्षात कोण घेतो? एक किस्सा सांगते. माझी आत्या मोठी करारी बाई, हां अगदी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याची. तिच्या लेकीनं पळून जाऊन लग्न केलं आणि नवऱ्याला घेऊन नमस्कार करायला आली. तिला दारात बघताच आत्या कडाडली, माझ्यासाठी तू मेलीस, आणि धाडकन दार लावून घेतला आत्यानं. आणि खरोखरच शेवटच्या श्वासापर्यंत तिनं ते दार उघडलं नाही मुलीसाठी. मित्रमैत्रिणींनो अहो घराचं दार बंद केलं पण मनाच्या दाराचं काय? अनेकदा त्यानंतर एकटी असताना लेकीचा फोटो हातात घेऊन डोळ्यातलं पाणी पदरानं टिपणारी आत्या मी पाहिली आहे आणि मनात आलं, अरे 4-2 वर्षात ही घटना विसरून जाऊन जर आत्याने लेकीला पुन्हा आपलं म्हटलं असतं तर नक्कीच सोडून दिलेल्या गोष्टीमुळं तिचं जगणं सुखाचं झालं असतं नाही का? लिव्ह अँड लिव्ह, सोडा आणि जगा. हो, पण लक्षात कोण घेतो? मित्रमैत्रिणींनो लक्षात घेणारी अशी आमची मैत्रिणीची एक जोडी कल्पना आणि अश्विनी, अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी. एक दिवस एकमेकींचं तोंड बघितल्याशिवाय जायचं नाही. काय घडलं ते कळलं नाही पण दोघींमध्ये असा काही दुरावा अबोला आला की एकमेकींकडे त्यांनी पाठ फिरवले. खरं तर काही काळानंतर दोघींनाही हा अबोला मिटवावा असं वाटत होतं, पण ती दुःखाची वितुष्टाची मिठी मात्र सुटत नव्हती. पुढे केव्हा तरी एकदा दोघी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या आणि समोरासमोर आल्यावर साहजिकच मनातली इच्छा बाहेर व्यक्त झाली. दोघींच्याही चेहऱ्यावर अगदी अपसुक आणि सहज हास्य आलं. आणि मग काय, त्या हास्यात मनातली ती वितुष्टाची कटुकेची अढी पार विरघळून गेली, गळून गेली. आणि मग मात्र निरागस निखळ मैत्रीचा झरा पुन्हा झुळझुळ वाहू लागला. मित्रमैत्रिणींनो आयुष्यात
असे प्रसंग येतच असतात, घडत असतात. त्यावेळी वाईट वाटणं स्वाभाविकही असतं, पण त्याच प्रसंगाला त्या राजासारखी दुःखाच्या वितुष्टाच्या झाडाला घट्ट मिठी आयुष्यभर मारायची, किती मिठी सोडायची आणि जगायचं. अर्थात हे आपलं आपणच ठरवायला हवं, नाही का? आणि त्यासाठीच मग लिव्ह अँड लिव्ह, सोडा आणि जगा हा गुह्य मंत्र प्रत्येकाने मनोमन जपायला आणि जपायलाही हवा. हो, पण लक्षात कोण घेतं? मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत टोरोंटो, कॅनडा इथे. मंडळी, 11 जुलै 2024 टोरोंटो, कॅनडा इथे जाण्याचा योग येईल हे ध्यानीमनी नव्हते. मी आणि मिस्टर कारखानेस यांना जगभर फिरण्याची अतिशय हौस आहे आणि ती हौस पूर्ण करण्याचे भाग्य नशिबाने आम्हाला लाभले आहे. आजपर्यंत मी अनेक देशांना भेट दिली आहे. यावर्षी म्हणजे 2024 कॅनडाने पहिला परदेश प्रवासाचा मान पटकवला. आमची मुलगी कॅनडात राहायला आल्यामुळे तिला भेटायला जुलैमध्येच आम्ही टोरोंटोला राहायला आलो. ही प्रथम भेट अविस्मरणीय ठरली. तेव्हाच ठरवले की तुम्हालाही या माध्यमातून तिकडे घेऊन जावे. जुलै महिन्यात बाहेरील वातावरण अतिशय सुखद होतेच, पण मनातही गुदगुल्या होत होत्या. याचे कारण म्हणजे आपल्याकडे लेकीकडे जाईन, मजा करेन अशी भावना नेहमीच मनात असते. यावेळी प्रवासाचा संपूर्ण प्लॅन आमच्या कन्येने केला होता. नवीन देश, नवीन शहर आणि इथला इतिहास जाणून घेण्याची उत्कट इच्छा. अशा पार्श्वभूमीवर आम्ही प्रवासाला निघालो. तर मंडळी, आपल्यालाही इथली सैर करवते. कॅनडा जगातील नॉर्थ अमेरिकेत वसलेला देश आहे. क्षेत्रफळानुसार जगात याचा दुसरा क्रमांक लागतो, बरं का. या देशाचे 10 प्रोव्हिन्सेस म्हणजे आपण त्याला राज्य म्हणू शकतो आणि 3 टेरिटरीज म्हणजे विशेष राज्य असे भाग केलेले आहेत. हा देश अटलांटिक, पॅसिफिक आणि आर्क्टिक या 3 महासागरांनी वेढलेला आहे. या देशाने आपली बॉर्डर अमेरिकेसोबत शेअर केली आहे. कॅनडा आणि अमेरिकेत रस्ते, दुकानं, इमारती, शॉपिंग मॉल्स, शहरांची रचना, दळणवळणांची साधनं यात अनेकदा साधर्म्य जाणवते. तेव्हा या 2 देशांनी फक्त बॉर्डरच शेअर केली नसून इतर अनेक विचार आणि आचार यांनाही दत्तक घेतले आहे असा विचार माझ्या मनात डोकावून जातो. स्थानिक कॅनेडियन गोरा माणूस पूर्वेकडील युरोपियन माणसांसारखा जास्त पांडुरका दिसतो, तर अमेरिकन माणूस जास्त लालेलाल दिसतो हे माझे निरीक्षण आहे, बरं का. अर्थात इथेही अनेक देशातील लोकांची मिसळ झाली आहे. फ्रेंच लोकांचे वर्चस्व जाणवते, म्हणूनच इंग्रजी बरोबर फ्रेंच ही इथली राजकीय भाषा आहे. ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे, तर टोरोंटो, मॉन्ट्रियल आणि व्हँक्युअर ही महत्त्वाची शहरं आहेत. कॅनडात ब्रिटिशांची राजवट होती. स्वतंत्र झाल्यानंतर राजकीय राजवट चालू राहिली आहे, पण राजकीय कारभार लोकशाही राजवटीत म्हणजे सेनेट अँड हाऊस ऑफ कॉमन्स मधून सांभाळला जातो. भरपूर मोठा असलेल्या या देशाला भरपूर गोडे पाणीही मिळाले आहे, म्हणजे या बाबतीत हा देश नशीबवानच म्हणायचा. एकूण क्षेत्रफळापैकी 12% क्षेत्रफळ गोड्या पाण्याने व्यापले आहे. एवढ्या मोठ्या देशाची लोकसंख्या फक्त 40 मिलियन आहे. त्यामुळे या देशाची डेन्सिटी म्हणजे प्रति किलोमीटरला असलेली लोकसंख्या फक्त 4.2 इतकी आहे. आता भारताची डेन्सिटी बघितली तर 431.11 प्रति किलोमीटर इतकी आहे. हा फरक बघा किती प्रकर्षाने जाणवतो. एखादा देश प्रगती करत असेल किंवा समृद्धीच्या पथावर मार्गक्रमण करत असेल तर त्या देशाची लोकसंख्या मर्यादित असणं किती महत्त्वाचं आहे हे मला लक्षात येतं. कॅनडातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणजे निसर्गाचा चमत्कार असलेला नायगरा धबधबा. यापूर्वी अमेरिकेत त्याचे भव्य रूप पाहायला मिळाले होते. आता कॅनडाच्या बाजूने नायगरा बघणे ही एक सुवर्ण संधीच होती. अतिशय सौंदर्यपूर्ण असे हे फेसाळत्या प्रपाताचे उगम असलेले शहर, त्याविषयी किती सांगावे, कमीच आहे. खूप काही सांगण्यासारखे आहे आणि अनेकांनी यावर लिहिलेही आहे. आपण मात्र या पुढे जाणार आहोत ते बेलेवू हाऊस हे नॅशनल हिस्टॉरिक साईट आहे ते पाहायला. हे स्थळ ऑन्टारियोतील किंगस्टन या ठिकाणी आहे. याचे अगदी खास वेगळे वास्तुशास्त्र आणि ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे ही वास्तू आपले वेगळे पण टिकवून आहे. आणि इथे जायला आपल्याला गाडीने किंवा टॅक्सीने जावे लागते. यापुढील भागात मला तुम्हाला त्या वास्तूकडे घेऊन जायचं आहे. आज आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे मी मोहना कारखानीस आपला इथेच निरोप घेते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी.

हॅलो हॅलो हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो सुमते आजी आली नेहमीप्रमाणे, हो की नाही? मग काय, पाऊस पडत नाही का आपल्याकडे? पडतोय, फक्त काही भागात पडलेला नाही. मुंबईला सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे एक दोन वेळा किरकोळ येऊन गेला. हो, त्याची चाहूल लागली आपल्याला. आता 2-4 दिवसात मग तो चांगला सुरू होणार आहे. हो, नेहमी आशावादी असावं ना माणसाने, काय बालमित्रांनो, हो की नाही? मग तुम्हाला आवडतो का पाऊस? मलासुद्धा आवडतो बाबांनो, पण मी आहे म्हातारी, तुम्ही आहे छोटे छोटे. तुम्ही कसे छान पावसात नाचतात, आम्हाला नाचता येईल का? नाही, हो की नाही? मग तुम्ही जेव्हा पावसात नाचता तेव्हा छान वाटतं, पण आई रागवते सुद्धा की भिजले की चल रे घरात, सर्दी होईल. हो मंडळी, हा पाऊस आलाच पाहिजे. हो, धनधान्य, पशुपक्षी, त्या सगळ्यांना धनधान्य हवं असतं, फुलं हवे असतात, पक्ष्यांना फळं हवी असतात, आपल्याला धान्य हवं असतं. आणि हे कुठून मिळतं आपल्याला? पाऊस आणि जमीन. हो, जमीन पाऊस झालेला असुसलेली असते. बिया पेरल्या रे पेरल्या की मस्त कोंब येतात, आणि पाचूसारखं सुंदर हिरवंगार आपलं शेत, आपली धरणी माता जसं काही हिरव्या शालू नेसले इतकं सुंदर दिसू लागते. जिकडे तिकडे जिकडे तिकडे हिरवा हिरवा हिरवा आहे रंग. बरं का मंडळी, तुम्ही नीट निरीक्षण केलं आहे का? या हिरव्या रंगामध्ये सुद्धा किती छटा आहे तो. हो, शेवाळी हिरवा, फिकट हिरवा, गर्द हिरवा, निळसर दिसणारा लांबून असा हिरवा, किती छटा आहेत. हो, खूपच छान छान दिसतात ते रंग. एका शेतामध्ये सुद्धा वेगवेगळी पिकं पेरलेली असतात ना, त्यांचे सुद्धा रंग थोडे हिरवेच पण वेगळे असतात. बरं का, आता बघा, मी सांगितलं ना, तुम्ही नीट निरीक्षण करा, कधी गेलात ना शेतात तर बघा. मग आता पाऊस येणार आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की बिया साठवून ठेवा, कोया साठवून ठेवा, जेव्हा केव्हा भटकंतीला जाल, जेव्हा केव्हा पाऊस पडत असेल तेव्हा माळरानावरती त्या फेका, त्यांना माती लावून ठेवा मात्र. आणि माळरानावर त्या बिया फेकल्या रे फेकल्या की त्या पावसात रुजतात, आणि मग त्याची सुंदर फळं देणारी फुलं देणारी झाडं होतात. झाडांशिवाय आपलं जीवन अशक्य, वारंवार सांगते मी तुम्हाला. हो, एक झाड 1 कोटी लिटर पाणी साठवतं. मागच्या वेळा सांगते तुम्हाला मी, वडाची, पिंपळाची, लिंबाची, उंबराची, ही जी मोठी झाडं आहेत ना, त्या झाडांना फळंही येतात आणि ते प्रचंड प्रमाणात पाणी साठवून ऑक्सिजनही देतात. आणि पक्ष्यांचं मुख्य आश्रयस्थान म्हणजे अशी ही मोठी झाडं असतात. या झाडांच्या आश्रयाने पक्षी झाडं बांधतात. रात्री कलकल कलकल कलकल करत आपल्या घरामध्ये जाऊन झोपतात. सकाळी उठले की भरकन चारा शोधायला जातात, हो की नाही? तर आपल्यासाठी, सगळ्यांसाठी, पृथ्वीवरती जे जे जे जे जीव आहेत, सजीव आहेत, त्या सगळ्यांसाठी पाऊस आवश्यक आहे, झाडं आवश्यक आहे. म्हणून एक तरी झाड लावून ते वाढवण्याचा निश्चय आपण करूया. हो, मी तुम्हाला म्हटलं राशेवाला मी खूप झाडं लावले, त्याच्यात 1000 एक तरी झाडं असतील हो तिथे. इतकं सुंदर आहे माझं राशेगावचं शेत, काय सांगू तुम्हाला. तर आता ह्या अशा पावसाचं आपण स्वागत करूया. पावसाला पावसाला चला पेरूया पाचोरे, कोसळणाऱ्या धारांसंगे आनंदाने नाचुरे. वा, पावसाला पावसाला चला पेरूया पाचोरे, कोसळणाऱ्या धारांसंगे आनंदाने नाचुरे. पाऊस म्हणजे नवजीवन ना. हो, पाऊस म्हणजे नवजीवन ना, चैतन्याने न्हाऊ रे. संकल्प करूया आजच आपण, झाड एक तरी लावू रे. मग असे काय बोलले बघा, मी तेच कवितेत सांगितलेलं आहे. काय, पाऊस म्हणजे नवजीवन ना, चैतन्याने न्हाऊ रे. संकल्प करूया आजच आपण, एक तरी झाड लावू रे. सळसळ सळसळ पाऊस धारा सतेज कांती झाडांची, वारा संगे कसे डोलती गंमत जम्मत माळांची. हो, हे माझं फुलपाखरं नावाचं पुस्तक आहे, 2001 साली प्रकाशित झालेलं.
आणि त्याच्या त्या 23 पानाची माझी कविता आहे बघा, किती छान असतंय ना. झाड लाव अन खत घालू या हो, झाड लावून नुसतं सोडून द्यायचं नसतं, त्याची निगराणी करायची असते, खत टाकायचं असतं, पाऊस नसेल तेव्हा पाणी टाकायचं असतं. झाड लाव अन खत घालू या, टग बरसतील त्यावरती, कोंभ कोवळे नवे नवेले तरारतील झाडावरती, कोंभ कोवळे नवे नवेले तरारतील झाडावरती. हो आणि मग फुलेल जीवन जिकडे तिकडे. हो छोटे छोटे बारीक बारीक अंकुर झाडावर येतात, त्याचे मग लालसर बदामी पानं बनतात, ती पानं वाढतात, त्याला फळं येतात मग, आणि ते फळ म्हणजेच आपलं जीवन आहे, झाडाचं जीवन आहे. जीवन फुलेल जिकडे तिकडे, जोपासू या झाडांना, रान वाढता धरतीवरती, फुटतो पाना जलदांना. ऐका, जलद ढग आकाशात विहरणाऱ्या ढगांना ज्याच्यात पाणी साठलेलं असतं त्यांना जलद सुद्धा म्हणतात. मग काय होईल, रान वाढता धरतीवरती, फुटतो पाना जलदांना. म्हणून धरतीवरती झाडं लावली पाहिजेत, रान वाढलं पाहिजे, थंडगार झाडाची हवा लागली की लगेच जगते ते थांबतात आणि सळसळ बरसतात. संपत्ती ही राष्ट्रासाठी आणि माणसा जगण्याला, संपत्ती ही राष्ट्रासाठी आणि माणसा जगण्याला, वनराजी लावून जपूया, चला सांगूया जगताला. अर्थात सगळ्यांना सांगायचंय की वनराई लावू, हो राष्ट्राची संपत्ती आहे ती. माणूस जगण्यासाठी झाड जगणं आवश्यक आहे, नाहीतर ऑक्सिजन आणि पाण्याचे साठे संपून जातील. म्हणून वनराजी लावू आणि जपू आणि इतरांनाही सांगू.

ना चू रहे हो, ये पृथ्वी सृष्टि आपली आई आहे, आपली माता आहे। त्याच्यावरचे झाडं लावायची, फुलझाडं लावायची, उद्यानं निर्माण करायची। कोणासाठी? आपल्यासाठी। हो, फुलझाडं काय देवबाप्पा घेऊन जातो, देवाला व्हायला तरी त्याचं निर्माल्यच होतं। देवाच्या अंगावर किती छान दिसतात फुलं, आपल्या केसात माळे की किती छान दिसतात फुलं, देवासमोर ठेवले की किती सुंदर दिसतात फुलं। हो, घरात कसं प्रसन्न प्रसन्न वातावरण निर्माण होतं। म्हणून ही आपली पृथ्वी, ही आपली आई माता वसुंधरा, तिला हिरवीगार ठेवूया, झाडं लावूया आणि तिला स्वच्छ ठेवूया। हो, जगरात जशी आपली एक आई असते, तशी सृष्टी ही धरणी माता, ही जमीन सुद्धा आपली माता आहे, आई आहे। अहो, काय देत नाही आपल्याला ते, ए टू झेड सर्व देते, तीच देते, ए टू झेड सर्व तीच देते। फुलापासून ते खनिजापर्यंत काही मागा, तिच्याजवळ तयार असतं। जमीन खोदा, लगेच पाणी मिळतं हो की नाही? मग आपण बोरवेल करतो ना, मग खडकामध्ये पाणी असतं आणि ते आपण शोधून काढतो बघा। म्हणून आपल्यावर उपकार करणाऱ्या या आपल्या मातेला आपण सुंदर आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे। तिचे जे नैसर्गिक दागिने आहेत फुलाफळांचे, त्याला फार शोभवंत दिसतात। म्हणून आपण या पृथ्वीला, या सृष्टीला जी आपल्याला भरभरून दान देते, आपल्याला उपकार करते, तिला आपण स्वच्छ ठेवू। कारण पृथ्वी आपली आई हो। 27 पानावरची फुलपाखरू पुस्तकातली माझी कविता आहे, 2001 साली लिहिलेली, तुमच्यासाठी लिहिलेली। बाग ठेवूया स्वच्छ स्वच्छ रे, बाग ठेवूया स्वच्छ स्वच्छ रे, नको केर कचरा हो। बगीच्यामध्ये कचरा पडलेला असेल, कागद पडलेला असेल, हवेने उडत असतील, खेळच येते आपल्याला। पण तेच फुलझाडं नीटनेटकी असेल, गवत नसेल, तण काढलेलं असेल, सुंदर अरेंजमेंट केलेली असेल, बगीचा कसा छान दिसतो। आपण जातो आणि डबे खातो आणि कचरा करून येतो, बरं आहे का ते? नाही। म्हणून बाग ठेवूया चला स्वच्छ रे, नको केर कचरा, नेट नेट की दिसू लागता, चेहरा होतो हसरा। अर्थात नेट नेट की कोणतीही जागा सुंदर दिसते। पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा रस्ते स्वच्छ आंघोळ करतात, रस्ते सुद्धा प्रसन्न असतात। रस्त्यावरच्या पाण्यामध्ये झाडाचे प्रतिबिंबे दिसतात आणि ती सुद्धा सांगतात, वा आम्ही सुद्धा आंघोळ केली बरं, बघा कसं निथळतो आहे, आम्ही किती छान दिसतोय, झाडं सुद्धा थोडं हिरवा रंग सांडतायत, असा वास व्हावा, इतपत ते सुंदर दिसतात। म्हणून अशा या बगीचाला, आपल्या धरणीला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। हसू खेळू नाचू आपण, लुटू खूप आनंद, हसू खेळू नाचू आपण, लुटू खूप आनंद, आपल्यासारखे फुलांना हो नाचू द्या स्वच्छंद। खरंच की तुम्ही कसे बागेत बागडता, तुम्हाला कोणी खडा मारतं का? नाही ना। मग तसंच या बागेत त्या फुलांना आपण हात लावता कामा नये। झाडावर किती सुंदर दिसतात ते, किती हसतात, किती छान डोलतात, वारा त्यांना डोलवतो। म्हणून मग झाडावरच्या या फुलांना तुम्ही स्वच्छंदपणे नाचू द्या, डोलू द्या, ते सगळे आपल्याला आनंद देण्यासाठीच आहेत। लावू नका हो फुलझाडांना हाताने धक्का बुक्की, बापरे, फुलझाडांची मस्ती करू नका, त्यांना हात लावू नका, लांबून बघा, फुलांचा आस्वाद घ्या, आनंद घ्या, किती छान दिसतात ते। लावू नका हो फुलझाडांना हाताने धक्का बुक्की, बघा कसे डुलतात सुखाने, कधी न दिसती दुःखी, वा वा वा वा। फुल कधी दुःखी दिसले तुम्हाला? अजिबात नाही। पाणी घाला नाही घाला, त्याच्या जेवढी ताकद आहे तेवढं त्याचा जेवढा रस आहे त्यानुसार ते उमलतच राहतं। उमलर हसतं छान, त्याच्यात मध असतं, भुंगे बसतात, मधमाशा बसतात, फुलपाखरं बसतात आणि हा मधच सोपतात। त्यांचा जन्म कशासाठी आहे? देण्यासाठी आहे। आणि देऊनसुद्धा ते दुःखी होत नसतात, त्यांना देण्यात आनंद आहे। डबे खाऊया, गाणी म्हणूया, बरोबर आहे? बागेत गेलोय ना आपण, डबे खाऊया, गाणी म्हणूया, गवतावर लोळू,
जगा सुखाने सांगू आणि का नियम स्वतः पाळू खरंच. नुसतं सांगून उपयोग नाही, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पासून आधी कृती करायची असते, आपण आधी कृती करायची असते मग लोकांना सांगायचं असतं. म्हणून डबे खा, गाणी म्हणा, गवतावर लोळा, मस्त लपाछपी खेळा आणि जगा सुखाने सांगू आणि का नियम स्वतः पाळू. स्वच्छता ठेवू, गवतावर लोळू पण केस कचरा करणार नाही, फुलांना हात लावणार नाही, त्यांना दुखवणार नाही. हा नियम आधी स्वतः पाळायचा मग दुसऱ्याला सांगायचा. होतो तू नि आट्या पाट्या झोका बांधू झाडाला खरंच, होतो तू नि आट्या पाट्या झोका बांधू झाडाला, पहा फणसते किती लगडले फणसाच्या त्या खोडाला. हो परवा मी रासगावला गेले होते, 18 फणस लागलेले होते मागच्या महिन्यात पाहिले तर, आणि त्या 18 फणसांपैकी आता 14 फक्त राहिले. हो चोरीला गेले तेच तर, आपल्याला फार चोरायची सवय. एवढे मोठे मोठे फणस लागलेले आहेत पण पिकला की कोणीतरी काढून घेऊन जाऊ दे बिचाऱ्याला खाऊ दे. 18 पैकी आता 14 राहिले आहेत, माझ्या नशिबात किती आहेत माहीत नाही. ते पिकेपर्यंत कोणी राहू देईल की नाही हे मला खात्री नाही, जाऊ द्या माझ्या नशिबात असेल तर मिळेल. ते तुमच्या कवितेमध्ये मला फणस म्हणून मला आठवलं, पहा फणस ते किती लगडले फणसाच्या त्या खोडाला. हो फणसाच्या खोडाला, मुख्य खोडाला फणस लटकतात कारण ते खूप जड असतात, फांद्यांना पानांना फेलवणारे ते नसतात. बघा निसर्ग किती हुशार आहे, एवढं मोठं जड फळ आहे, कमीत कमी 5 ते 7-8 किलोचं ते असतं. फांद्यांना ते लागलं तर चालेल का? नाही चालणार. मग निसर्गाने अशी व्यवस्था केली आहे की खोडाला ते लगडतात, मोठे जाड दांडी असते आणि हळूहळू पिवळे होतात, सुंदर गरे निघतात सोन्यासारखे आणि खायला फार छान चविष्ट लागतात. पुढे काय म्हणते मी, सतरंजाने पेपरवरती जेवू या मनस वा, वर्तमानपत्र घेऊन जावं त्याच्यावरती सतरंजीवरती आंथरावं, त्याच्यावर आपले डबे ठेवावे जे सतरंजी घाण होत नाही आणि पेपरवर जेवल्यामुळे सगळीकडे स्वच्छता राहते. जेवण झालं तर झालं की पेपरच्या व्यवस्थित घरी करायचं आणि घरी घेऊन यायचं, हो की नाही. त्याची रद्दी आपण वापरू शकतो, तो कागदाचा गोळा करून बागेत टाकायचा नसतो. जेवण झालं तर झालं की तो गोळा करायचा आणि घरी घेऊन यायचा. सतरंजाने पेपरवरती जेवू या मनसोक्त, जेवण खाऊन होऊ नका, आपण सारे जण सुस्त हो, खेळायला आलोय ना, मज्जा करायला आलोय ना, मग खा प्या आपण सुस्त होऊ नका. बरोबर वेचा कचरा हो थोडाफार झाला असेल की तिथे उडाला असेल तर आपण वेचून घ्यायचा. बरोबर कचरा वेचा कचरा, कागद करूया गोळा, स्वच्छ ठेवूया परिसर सगळा, संकल्प असा सोडावा, असा संकल्प करा. आत्ता तर स्वच्छता ठेवाच ठेवा, यापुढेही मी स्वच्छता ठेवीन, आमचा बगीचा घाण करणार नाही, आमच्या घरी माता सुंदर कशी दिसेल याची काळजी घेईन, असा संकल्प हो निश्चय करायचा आहे, तो पाळायचा आहे. जेथे जाऊ तेथे कचरा मुळीच टाकणार नाही, खरंच जेथे जाऊ. देश स्वच्छ ठेवणं किती सोपं आहे, आपला परिसर, आपलं अंगण, आपलं घर प्रत्येकानं स्वच्छ ठेवलं तर गाव स्वच्छ होतं. प्रत्येक गावाने निश्चय केलं की शहर स्वच्छ होत, तालुका स्वच्छ होता, प्रत्येक तालुक्यानं ठरवलं तर जिल्हा स्वच्छ होतं. बघा काही दिल्लीला झाडू घेऊन जायचं नाही आपल्याला, आपली गल्ली, आपलं घर, निदान आपलं अंगण आपण स्वच्छ ठेवलं, आपलं घर आपण स्वच्छ ठेवले, आपले सार्वजनिक बगीचा आपण स्वच्छ ठेवले तर गाव आणि गाव स्वच्छ होऊन जाईल. कुठलीही मोहीम आखायची गरज नाही, फक्त निश्चयाची गरज आहे. अंगण झाडून कळायचा, कचरा डब्यात भरायचा आणि व्यवस्थित साठवून त्याचं खत करायचं. त्या खताचाही फायदा होतो आपल्याला, हो की नाही. भाज्या पिकवतात त्याच्यामध्ये मग, म्हणून जिथे जिथे कचरा दिसेल फक्त आपल्या अंगणात नाही. आपण बाहेर गेलो, काही खाद्यपदार्थ हातात घेतले, दुकानात गेलो, मिठाईच्या दुकानात गेलो, तिथे काही पाववडे अमोठमो काही खाल्लं, खायला हरकत नाही. पण
खाऊन झाल्यावर ती प्लेट तो कागद घडी करून आपल्या पिशवीत टाकून तो घरी आणायचा असतो. आपण हातात गोळा करतो, कोणी बघत नसं बघतो आणि पटकन आपल्याला वाटतं कोणी पाहिलं नाही पटकन खाली सोडून देतो. तो गोळा तिथे पडतो, अनेकांचे पाय पडतात, तिथून तो उडतो. असे अनेकांनी बोळे टाकले की आपली धरणी माता, आपलं अंगण, आपला परिसर गलिच्छ दिसतो. म्हणून प्रत्येकाने निश्चय करायचा आहे, एकही कागदाचा कपडा जमिनीवर टाकायचा नाही. अहो, इंग्लंडमध्ये बसमध्ये जी तिकीटं असतात ती तिकीटं ठेवायला सुद्धा डब्बा असतो. तुमच्याजवळ जर तुम्ही गाडीत उतरता, तिकीटाचं काम संपलेलं असतं. प्रत्येक कोण जेव्हा उतरतो तर त्या डब्यात तिकीट टाकून खाली उतरतो. जवळ बाळगायचीही गरज नाही, एसटीतच त्याची व्यवस्था आहे. ठीक आहे, आपल्याकडे नाही व्यवस्था तर आपण करू शकतो ना, आपण घरी कागद आणू शकतो ना, हो की नाही? म्हणून मी म्हणते, जेथे जाऊ तेथे कचरा कोणीच टाकणार नाही. खून गाठच मनी बांधया हो, निश्चय. एखाद्या गोष्टीची खून गाठ मनाशी बांधायची असते. उद्यापासून मी कचरा कुठेही टाकणार नाही, जिथे दिसेल तिथे कचरा मी उचलून घेईन. अहो, त्या कावळ्याला सुद्धा अक्कल आहे. डस्टबिनच्या बाहेर कागदाचे बोळे पडलेले असतील तर कावळा सुद्धा वेचून वेचून डस्टबिनमध्ये टाकतो. आपल्याला खरंच शरम वाटलं पाहिजे. पशु पक्षी सुद्धा आपल्याला शिकवतात की बाबानो कचरा नका करू दे. एक कावळा डस्टबिनच्या आजूबाजूला निदान 100 बोळे त्याने उचलले आणि डस्टबिनमध्ये टाकले. बघा, कावळा भयंकर हुशार पक्षी आहे. सगळेच पक्षी हुशार असतात, त्यांचा संसार नेटका चालतो. ते कुठेही घाण करत नाही, सुंदर झरटी बांधतात, फळं खातात, पानं खातात, फुलं ते खातात आणि आपल्याला आनंद देतात. सकाळी 4:30 माझ्या दारावर समोसा जो आंबा आहे, चिकू आहे आणि एक आनंदाचं झाड आहे, याच्यावरती बुलबुल इतके गोड बोलतात की 5 मला त्या पक्ष्यांच्या बोलीने जाग येते. त्यांचा दिवस 4:30 सुरू होऊन जातो. लवकर उठतात आणि लवकर झोपतात. हो, 4:30 गडबड चालू असतं, झाडावर बोलत असतात, गाणी म्हणत असतात. इतकं छान आवाज असतो, मधुर मधुर. एक शेंपी पण आहे, तो पण छान बोलतो, बुलबुल बोलतो. हो, इतकं गोड आवाज असतो आणि त्या बुलबुलच्या आवाजाने दररोज मला जाग येते. बघा, किती आनंद देतात ते पक्षी. म्हणून जेथे जाऊ तेथे कचरा मुळीच टाकणार नाही. खुणगाट बांधा. काय कसली खुणगाट? झाडं लावू, झाडं वाढवू आणि या वसुंधरेवरती, माझ्या धरणी मातेवरती मी कुठेही कचरा होऊ देणार नाही, बगीचात कचरा टाकणार नाही. सगळं कसं स्वच्छ आणि सुंदर कसं दिसेल याची मी काळजी घेईन, याचा संकल्प करायचा आहे, निश्चय करायचा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. हो, निश्चय केला, कृती केली तरच त्याचं फळ मिळतं. मी खरं बोलीन. हो, असं गोशा लावलं तर काही खरं बोलणार आहे तुम्ही? हो, बोलू नका ना. मनाशी ठरवा, उद्यापासून मी खोटं, उद्या कशाला, आजपासून मी खोटं कधीच बोलणार. किती मोठा संकल्प आहे. अहो, या संकल्पात तुमचं चारित्र्य दडलेलं आहे, लक्षात ठेवा. खरं बोलणं म्हणजे मोठा सद्गुण आहे, मंडळी, मोठा सद्गुण आहे. आणि खरं बोलणाऱ्याला आयुष्यात कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही, कधीच नाही, कधीच नाही. कारण तो चुकाच करत नाही. म्हणून मग अशा चांगल्या चांगल्या गोष्टींचे संकल्प करायचे असतात. खरं बोलण्याचा संकल्प करायचा असतो, झाडं लावण्याचा संकल्प करायचा असतो आणि परिसरातल्या मंडळींवरती प्रेम करायचाही संकल्प करायचा असतो. बरोबर आहे की नाही? सगळ्या चांगल्या गोष्टींचे संकल्प केले की आपलं जीवन मग सुखी होतं, कुठलाही आपल्याला त्रास होत. म्हणून उद्यापासूनच बिया साठवा. पाऊस पडायला सुरुवात होते आहे, थोडी थोडी झालेली पण आहे आणि या बिया साठवो. मी परवा गेले होते ना नाशिकला, मी भरपूर आंब्याच्या पोया मी साठवलेल्या होत्या. एप्रिलपासून आंबे येत आहेत ना, तर मी आंबे खाऊन झाले की मी सालं फक्त कचऱ्यात टाकते, ओल्या कचऱ्यामध्ये.
त्या आंब्याच्या गोळ्या मागसदारी उन्हामध्ये ठेवून देते. अशा बऱ्याच गोळ्या जमल्या होत्या. आम्ही गाडीतनं त्या घेऊन गेलो रासगावला आणि भरपूर आंब्याची झाडं आहेत तिथे. जिथे कुठे कधी कधी एखादं झाड मरून जातं, सुकून जातं, मग जिथे जिथे मोकळी जागा होती त्या सर्व ठिकाणी त्या कोया आम्ही लावून टाकल्या. 2 वर्षापूर्वी ज्या कोया लावल्या तर त्यांची आता मस्त छोटी छोटी 2-2 फुटाची झाडं झालेली आहेत. आणखी 1 वर्षाने या पावसाळ्यात ते चांगले वाढतील. एवढे सुंदर झाडं आहेत आमच्या राशेगावच्या शेतामध्ये. तुम्ही बघाल तर थक्क होऊन जा. यायचं आहे का मग राशेगावला? मला फोन करा. आपण ट्रीप न्यायची का? चला तुमच्या पालकांना सांगा. चलो रासेगाव. बाय बेटांना. बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्याला मनीषने आणलेले नवीन गेस्ट आणि मनीषमुळे माझे झालेले नवीन मित्र डॉक्टर संजय गायकवाड, व्हेटनरी डॉक्टर आहेत. इंट्रोडक्शन मध्ये वेळ घालवत नाही, वल्ली माणूस आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला काय ऐकावं काय ऐकू नयेत, व्हेटनरी डॉक्टर काय काय करू शकतो हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. डॉक्टर राम राम.
1: राम राम राम.
0: डॉक्टर, मनीषचा विषय आपण कंटिन्यू करू, स्नेक बाईट. पहिली गोष्ट, स्नेक व्हेनम फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच का, प्रायव्हेटमध्ये का नाही?
1: नाही, कारण त्याला एक्सपायरी आहे. आणि
0: एक्सपायरी किती दिवसाची असते?
1: मला वाटते 6 महिन्याची असते. आणि सर्वत्र म्हणजे इतक्या केसेस होत नाही. आणि ज्याही केसेस
0: झाल्या तर
1: नाही झाल्या तर आता मेडिकल स्टोअरमध्ये स्नेक व्हेनम अवेलेबल आहे.
0: हो हो, दॅट्स अ गुड न्यूज.
1: तर सगळे शॉपवाले ठेवत नाही, काही दवाखान्याच्या जवळचे वगैरे ते लोक ठेवतात.
0: बरं डॉक्टर, मला एक सांगा, स्नेक बाईट नंतर स्नेक व्हेनम कोणत्या स्नेकने बाईट केले त्याच्यावर चेंज होतं का असं काहीच नसतं?
1: नाही, आता काय म्हणतो, पॉलिव्हॅलंट स्नेक व्हेनम आपण जनरली प्रिफर करतो. जर साप कोणता आहे हे जर आयडेंटिफाय झालं तर त्याचंच स्नेक व्हेनम दिलं गेलेलं जास्त चांगलं. पण एक पॉलिव्हॅलंट म्हणजे चारही विषारी सापांचं एकत्रित केलेलं अँटी स्नेक व्हेनम वापरतात.
0: आणि जे साप आम्हाला चावतात त्यांचं तुम्ही ऑपरेशन करून त्यांना वाचवतात आणि जंगलमध्ये सोडतात का डॉक्टर?
1: निसर्गाचं देण आहे मला, कारण माझे जेवढे सर्पमित्र आहेत, पक्षीमित्र आहेत किंवा वन्यजीव अभ्यासक आहे, प्रेमी आहेत, यांच्यामार्फत हे म्हणजे इंज्युअर्ड झालेले, अपघातात सापडले किंवा काही लोकांनी त्यांना ठेचलेले असे किंवा काही मार लागलेले, निसर्गता मार लागलेले दगडाखाली कुठेतरी किंवा जे सी बीच्या मशीनखाली म्हणजे खोदकाम करताना किंवा फावड्याचे मार लागलेले असे इंज्युअर्ड स्नेक्स बरेच वेळा येतात आमच्या.
0: डॉक्टर, मला एक लिस्ट हवी आहे. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्राण्यांची ऑपरेशन्स केलेले, लिस्टच पाहिजे.
1: खूप आहेत त्याच्यामध्ये.
0: सांगा सांगा.
1: म्हणजे वन्यजीव आहेत, पाळीव प्राणी आहेत.
0: पाळीव प्राणी तर अंडरस्टूड.
1: हां, पाळीव प्राण्यांमध्ये बरेचसे येतात आणि वन्यजीव पण आहे.
0: वन्य कोणते?
1: आणि सरपटणारे आहेत, पर पक्षी आहेत. आता वन्यजीवामध्ये खूप मोठा आमचा जो प्रवास आहे तो आमचे जे सुनील वाडेकर आणि आमची जी वन्य विभागाची जी टीम होती तर यांच्याबरोबर बिबट्यांचा आमचा जास्त संपर्क आला. खूप म्हणजे जवळजवळ 160 बिबटे आमच्या टीमने रेस्क्यू केलेले आहेत.
0: अय्यो.
1: आणि बरेच वेळा ऑफिशियली नॉन ऑफिशियली असं करावं लागलं काम आणि सक्सेसफुल केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात तो एक अनुभव आमच्या पाठीशी आहे सगळ्यांच्या. त्याचप्रमाणे मग वन्यजीवामध्ये सरपटणारे म्हणजे स्नेक्स, त्यांच्या शस्त्रक्रिया करायचा योग खूप मोठ्या प्रमाणात आला. बिबट्यांचा मोजके आहेत पण खूप आहेत. त्याच्यानंतर पक्षी आहेत, तर असे परत कोल्हे, उदमांजर, इवन पाळलेले उंदीर म्हणजे पांढरे उंदीर येतात,
0: हो हो हो,
1: रॅट म्हणतात त्याला, तशा टाईपचे झाले, ससे झाले, रानटी ससे झाले म्हणजे ज्याला हेर म्हणतात, तर असे आणि माकड झाले.
0: ओ, हे वन्यजीव म्हणजे कोण घेऊन येतो तुमच्याकडे?
1: बरेच वेळा पक्षीमित्र, सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासक, प्रेमी आणि त्यांच्यासोबत फॉरेस्टवाले असतात, हे सगळं आणत असतात. त्यांना एक मदत, एक आपलं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांची.
0: नाही पण असे कर्तव्याला जागणारे खूप लोक कमी आहेत.
1: आता आम्ही तर आमचं.
0: डॉक्टर, आता खरंच खूप सुंदर पॉईंट निघाला, तो कंटिन्यू करू. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा अशोक स्तंभच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा माझ्या नॅन्सीचं तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, मला आपली आता भेट झाली त्यावेळेस मी तुम्हाला ओळखलं त्यावेळेस. पण त्यावेळेस जेवढे डेडिकेटेड डॉक्टर्स होते ना ते आता नाही आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे प्रत्येकाला प्रायव्हेटमध्ये याच्यात जायची इच्छा आहे. आता हे डॉक्टर्सच्या बाबतीत पण आहे, म्हणजे जे आपले माणसांचे डॉक्टर्स आहेत त्यांच्या बाबतीत पण तसं झालं आहे की जी पहिली सर्व्हिस मिळायची ती आता मिळत नाही.
1: नाही, आता कसं सध्याच्या काळामध्ये सगळं धकाधकीचं जीवन आहे आणि गव्हर्नमेंटचे जेही हॉस्पिटल आहे तिथे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित लोकांना तिथे थांबून तो उपचार घ्यावा असं वाटत नसावं किंवा बराच वेळ इथे वाया जाईल म्हणून आणि थोडं चमक धमक असलेल्या ठिकाणी लोकांना आवडतं.
0: डॉक्टर, आता आपण जेव्हा पेट आणतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांना अँटीरॅबिस द्यायलाच पाहिजे, हे द्यायलाच पाहिजे, ते द्यायलाच पाहिजे. जसे माणसाला डोस देतात तसे जनावरांना डॉग्सला कॅट्सला द्यायला पाहिजे का? खरोखर गरज आहे का?
1: गरज तर आहे.
0: जर ते तुमच्या घरात राहणार असतात, ते बाहेर फिरणार नसतील,
1: बरोबर,
0: मग त्यांना अँटीरॅबिस वगैरे का द्यावं?
1: नाही, आता शक्यतोवर पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा आणि मांजर हे जास्त येतात आणि नैसर्गिकतः ते रेबीज या रोगाचे कॅरियर म्हणून त्यांना समजलं जातं. म्हणजे त्यांच्यापासून चावल्यामुळे हा आजार आपल्याला होऊ शकतो. तर त्यांच्या आणि आपल्या दोघांच्या प्रोटेक्शनसाठी हे आजारचं कव्हरेज लसीद्वारे आपण केलं जातं. आणि त्यांचे काही डिसीजेस आहेत, तर उदाहरणार्थ डॉग्समध्ये गॅस्ट्रो आणि डिस्टेम्पर नावाचे हे व्हायरल डिसीज आहेत, तसेच कॅटमध्ये फेलाईन पॅन लोकोपेनिया, रेबीज. रेबीज तर सगळ्यांमध्येच आहे सस्तन प्राण्यांमध्ये. तर ह्या रोगांचं त्यांना लस दिली तर त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी येते आणि आपण वारंवार त्यांना हँडल करत असतो, त्यांना हाताळत असतो, त्याच्यामुळे आपल्याला एक सेफ्टी राहते आपल्यासाठी आणि त्यांच्या दोघांसाठी. त्याच्यामुळे ते दिले गेलेले, दरवर्षी दिले गेलेले जास्त चांगलं.
0: ओके, आता आपण जेव्हा कॅट किंवा डॉग पाळणार आहे त्यावेळेस त्याने काय डिसिजन घ्यावा? जोश आला म्हणून कॅट किंवा डॉग घ्यावा की घरात स्पेस आहे, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे, तर मला काहीतरी पेट पाहिजे, त्यावेळेस घरात वातावरण कसं हवं?
1: कसं आहे माहित आहे का, आता याच्यामध्ये आपली आवड काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि आपण त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकू का. कारण आवड असणे आणि संगोपन स्वतः करणे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता आमचे बरेच मित्रांना आवड आहे परंतु ते संगोपन करू शकत नाही किंवा तो तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी संगोपनाची वेळ येते त्यावेळी तुमच्या व्यस्त कामाच्या वेळेतनं तुम्हाला वेळ काढून ह्या प्राण्यांकडे लक्ष द्यावे लागते. म्हणजे त्याला वेळोवेळी खाऊ घालणे, त्याची सुशीसाठी त्याला वेळ देणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याला आठवड्यातनं दोन आठवड्यातनं त्याला आंघोळ घालणे, त्याच्यावर होणाऱ्या गोचिड किंवा फ्लीज ज्याला म्हणतो आपण पिसवा, याची औषध मारणं किंवा त्याचं औषध लावणं, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांच्यापासून त्यांना काही आजार होणारे आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि गोचिडांची संख्या जर जास्त झाली तर ते आपल्या प्राण्यांचं रक्त पिऊन त्यांना अशक्त करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ही एवढी सगळी जर करायची तयारी असेल तरच प्राणी, आणि स्वतः करायची तयारी असेल तर दुसऱ्याच्या भरोशावर प्राणी माणसाने पाळू नयेत. पक्षी ठीक आहे, पक्षी एका छोट्याशा पिंजऱ्यात किंवा मोठ्याच्या पिंजऱ्यात ठेवू शकतो, पण हे जे प्राणी आहेत, मांजर झालं, कुत्रा झालं विशेषतः, किंवा मोठी जनावरं आहेत, यांच्याकडे तुम्हाला पर्सनली लक्ष दिलं जास्त चांगलं.
0: आणि जागेच्या बाबतीत फ्लॅटमध्ये आज जे राहतात, मोस्ट ऑफ द पीपल आर स्टेइंग इन फ्लॅट्स,
1: नाही फ्लॅट,
0: मग त्यावेळेस जनावर पाळणं योग्य की नाही?
1: फ्लॅटमध्ये कसं आहे, फ्लॅटमध्ये त्याला थोडीशी जागा फार कमीच आहे त्या मानाने.
0: त्याच्यात फॉरेन ब्रीड,
1: जिथे स्पेस चांगली मिळते आहे त्याला, जागा फिरायला किंवा सुशी करायला जर जागा चांगली मिळत असेल तर ते कधीही नैसर्गिकता चांगलं राहील. आणि फ्लॅटमध्ये मग तुम्हाला वेळ देणं आढळ त्याला, कारण वेळोवेळी दिवसातनं 3 ते 4 वेळा त्याला बाहेर नेणं, परत आणणं, हे थोडंसं जरा अवघड होतं. परत फ्लॅट
0: 3-4 वेळेस बाहेर नेणं गरजेचं त्याला.
1: हो, गरजेचं आहे. किंवा ते स्वतः जाऊ शकतात
0: मांजराला सुद्धा.
1: मांजराचं आता कसं झालं, मांजराचे आता पर्शियन कॅट्स वगैरे आहेत, आपल्या ज्या देशी कॅट्स आहेत, गावठी कॅट्स आहेत, त्या बिचाऱ्या बाहेर जाऊन फिरून वगैरे येतात, पण ह्या पर्शियन ह्या नाही जाऊ शकत.
0: कारण
1: किंवा जी लहान पिल्लं घरातच जन्मलेली आहे, ज्यांना बाहेरचा काही संपर्कच आला नाही, तर ती त्यांच्यासाठी घरातच सुशीसाठी त्या आजकाल सँड मिळते एक, तर ती त्या टबमध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्यांना सवय लावू शकतो आपण.
0: हो डॉक्टर, मला एक सांगा, आपण जेव्हा हे पेट पाळतो, मी माझ्याकडे पॉमेरियन लहानपणापासूनही, मला पॉमेरियन लागतोच, किती स्वार्थी मी. पण डॉक्टर, मी जेव्हा बघतो ना, मी यांना जेव्हा बाहेर घेऊन जातो तेव्हा दुसऱ्या कुत्र्यांकडे बघून यांना इतकं खुशी होते, म्हणजे मी यांना माझ्या घरात ठेवतोय, कोंडून ठेवतोय, हे चुकीचं करतोय का?
1: नाही, चुकीचं नाही करत आहे, परंतु जशी आपली सायकोलॉजी आहे, माणूस जसा कसा असा, म्हणजे काय म्हणतो आपण, मित्रपरिवारामध्ये त्याला राहिलेलं आवडतं, तसंच या प्राण्यांचं पण आहे ना. तर त्यांची मानसिकता त्यांच्या त्या मित्रमैत्रिणीमध्ये गेल्यावर तशी चांगली होणारच आहे.
0: नाही मग म्हणजे माझ्याकडे जे पेट्स आहे मी त्यांच्यावर खूप मनसोक्त प्रेम करतो.
1: बरोबर.
0: पण ते खुश असतात का माझ्याबरोबर?
1: हो. आणि त्यांची सायकोलॉजी बघा, प्राण्यांनाही आवड निवड आहे, त्यांनाही राग लोभ, म्हणजे लोभ याने म्हणजे कोणता असा विशिष्ट याचा लोभ नाही, त्यांच्यामध्ये ह्या सायकोलॉजिकल हे प्रॉब्लेम दिसतात. एखाद्या माणसाबद्दल खूप आवड असते, त्याला ते वेलकम करतील छान.
0: फॅमिलीमध्येच कोणाला आई आवडतो, कोणाला वडील आवडतो?
1: नाही नाही, आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांच्या आवडीनिवडी आहेत पेट्सच्या.
0: हो.
1: की एखाद्याचं ते खूप ऐकतील, एखाद्याचं अजिबात ऐकणार नाही. तर जो त्याचा मनापासून प्रेम करतो त्याच्याकडे, म्हणजे हे जे पाळीव प्राणी पण जातात आणि तशीच मुलंसुद्धा त्या माणसाकडे किंवा त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात. हे निसर्गाचं काय आहे माहीत नाही, कारण हे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ऑब्झर्व करत असतो. ज्या माणसाला शक्यतोवर प्राणी आवडतात मनापासून, त्याला लहान मुलंसुद्धा त्याला म्हणजे त्याच टाईपचा रिस्पॉन्स देतात.
0: पण डॉक्टर मला एक सांगा, आता आपण बघतोय आपली माणसांची नवीन नवीन पिढी येते, ती प्रत्येकाचे स्वभाव बदलत जातात.
1: हो.
0: तर हे जनावरांची पिढी दर पिढी ते अडॅप्ट होतात एका आपल्या याला त्यांचे. आता आम्ही जे बघतो कधी कधी, मी बघितलं नाही अजून खरं, पण टीव्हीवर युट्यूबवर वगैरे बघतो की कुत्रे टीव्ही बघतात, मांजर टीव्ही वगैरे बघतात, हे होतं खरंच?
1: हो हो आहे ना.
0: काय बघतात ते?
1: त्याला ते ऍडिक्ट होऊन जातात, त्याला ते बघत राहतात.
0: काय बघतात ते? आपण जे बघतो तेच बघतात, तेच त्यांना इंटरप्रेट करतात.
1: त्यांना टीव्ही चालू ठेवला ना की त्यांना बरं वाटते, भले ते त्या रूममध्ये बघता बघता झोपून राहतील, नाहीतर टीव्ही जर बंद केला तर त्यांचा धिंगाणा चालू होऊन जातो घरामध्ये. असे काही उदाहरणं आहेत.
0: ते ऐकतात का बघतात?
1: ऐकतात आणि बघतात पण, पण बघता बघता झोपतात पण.
0: काय बघत काय बघत असते?
1: ते शक्यतोवर ते आवाजाकडे जास्त. हो, बहुतेक कलर, बहुतेक कलर.
0: याच्यावर झालाय रिसर्च?
1: नाही झालाय, म्हणजे आता कुत्र्यांनाही 12-13 फुटापर्यंत दिसतं, त्याच्या पलीकडे
0: काय बोलतोय,
1: त्याच्यानंतर त्यांना ब्लर्ड इमेज दिसते.
0: हो
1: हो. पण आवाजाची संवेदना त्यांची फार स्ट्रॉंग आहे.
0: कुत्र्यांना फक्त 12 फूट?
1: हो, 12 फुटापर्यंतच ते कलर विजन त्यांना आहे चांगलं. तर ध्वनी, ध्वनीचं ते जे हे आहे ना त्यांचं काय, ऐकण्याची क्षमता ही जबरदस्त आहे.
0: आणि मांजराच्या बाबतीत?
1: हा,
0: मांजराच्या बाबतीत,
1: मांजराच्या बाबतीत जवळजवळ तसंच आहे. 12-15 फुटापर्यंत ते व्यवस्थित बघतं, पण ऐकण्याची क्षमता खूप आहे. पण आता काही याच्यामध्ये जन्मताच म्हणजे काय बहिरे पिल्ल जन्माला येतात.
0: हो हो हो.
1: त्यांच्याबद्दल मग थोडंसं म्हणजे नाही जरी म्हटलं तरी वाईट वाटतं की याच्या संरक्षणासाठी एक द्वार बंद झालेलं आहे. काही जन्मता आंधळे पण असतात बिचारे पिल्ल. आता हे इनब्रिडिंगमुळे हा प्रॉब्लेम दिसतो.
0: यांच्या इनब्रिडिंगमध्ये?
1: हा, बरेच ठिकाणी
0: जसं
1: ह्युमन बिईंग्समध्ये तसेच यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत.
0: जेनेटिक्स?
1: हो, जेनेटिकल प्रॉब्लेम, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, येतातच त्या. काहींचे डोळे इतके सुंदर दिसत असतात पण त्यांना दिसत नाही, असं जन्मताच अंधत्व त्यांच्यामध्येही आहे ना.
0: ओके, दॅट इज बिकॉज ऑफ इनब्रिडिंग.
1: इनब्रिडिंग आहे किंवा काही स्पेसिफिक काही ब्रीडच्या बाबतीत ते म्हणजे काय म्हणतो त्याला, तो शापच आहे समजा.
0: हो का?
1: हो हो. आता पर्शियनचे बरेचसे पिल्ल येतात, अंध पिल्ल येतात आमच्याकडे, येतात, त्यांना दिसत नाही बिचाऱ्यांना. किंवा इनब्रिडिंगमुळे त्यांचे पाय म्हणजे अपंगत्व.
0: ओके.
1: अशाही वेळेचे दिसतात. किंवा वाढ खुंटलेली असते अशीही दिसतात.
0: अच्छा.
1: हा दुसरं काही रिझन नाहीच ना, जन्मताच जर असं दिसत असेल तर.
0: आता तुम्ही म्हटा जसं सायकोलॉजिकली आपण काही सेन्सिटिव्ह असतो, मला एक सांगा, चलो मेक इट सिम्पल, ह्युमन सायकोलॉजी आणि ॲनिमल सायकोलॉजी, म्हणजे खूप कम्पॅरिझन नाही करू, जसं आपल्याला राग लोभ आहे तसं त्यांना पण आहे का?
1: बिलकुल.
0: आणि जेलसी किंवा इगो सगळं आहे.
1: आता जेलसी इगो आपण असे शब्द त्यांच्यासाठी नाही वागू शकत, पण राग तर त्यांना येतो, आवडीनिवडी त्यांच्याही आहे. आता काही जे पेट डॉग्स आहेत ते माझ्याबरोबर इतके फ्रेंडली आहेत, इतके फ्रेंडली आहेत, आणि काही अजिबातच नाही.
0: तुमच्या बाबतीत सुद्धा होतं?
1: होतं होतं होतं. मांजरी सुद्धा, आता मला 2 मांजरांनी डायरेक्ट पंजा मारलेला आहे, म्हणजे ते माझ्या 32 वर्षात कधी असं मी बघितलं नाही. आणि ते आपले एक पर्शियन पण आहे आणि एक गावठी पण आहे की जिला मी रोज ट्रीट करतो आहे. आता तो तिचा संकेतही असेल की मी चांगली झाली, आता डॉक्टर थांबवा. कारण हा अग्रेसिव्हनेस हा कधी येतो यांच्यामध्ये, ज्यावेळी ते आजारी असले
0: कॉन्फिडंट होतात,
1: ते आजारी असले की मलूल राहतात, रिॲक्शन त्यांच्या खूप कमी होतात. तरी कॅट अशी आहे की ती त्याच्यातही रिॲक्ट करू शकते.
0: म्हणजे कॅट्स आर अग्रेसिव्ह,
1: हाडं तुटलेले आहेत, परेशान आहे, चालता येत नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला अटॅक करू शकतात. अटॅक म्हणजे पंजा वगैरे मारणं किंवा असं चावायचा प्रयत्न करणं वगैरे असं. तर असंही दिसू शकते. इवन डॉग्समध्ये सुद्धा असं, दॅट इज अ गुड साईन. कधी काय मला ते असं वाटतंय की बाबा याचं साईन कधी बदलतं, म्हणजे याचे लक्षणं कधी बदलतात. याचे लक्षणं जर बदलले तर माझ्या म्हणजे हा लाईन ऑफ ट्रीटमेंट आपली व्यवस्थित चालली आहे किंवा त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे आपल्या ट्रीटमेंटला असं.
0: डॉक्टर, आता आपण ह्युमन जेव्हा डॉक्टरकडे जातो तो त्याची कंप्लेंट सांगतो.
1: हो
0: आम्ही तुमच्याकडे येतो, हा शांत आहे, मग तुमची तुम्ही काय करता?
1: नाही शांत
0: आमचे जास्त करून डॉक्टर दोन तीन दिवस काही खातच नाहीये, खेळतच नाहीये, ह्या कंप्लेंट्स असतात आमच्या.
1: हो हो,
0: आम्ही कंप्लेंट. तुम्ही त्यावेळेस डायग्नोस कसं करता?
1: नाही आम्ही कसं करतो, आम्ही पहिले सीझनचा पहिले मालकाचा स्टडी थोडासा 5-7 मिनिट
0: त्याच्या म्हणजे काय,
1: म्हणजे मालकाचं बिहेवियर त्याच्यासोबत कसं आहे डॉग बरोबर, म्हणजे त्याच्या पाळीव प्राण्याबद्दल बरोबर. ते एक पहिलं एक आम्हाला क्लू मिळतो तिथे की खरंच बा हे सांगतात आहे, हे आता दिसत आहे का याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही, म्हणजे
0: बोलण्यामध्ये सिम्पटम्स.
1: हा बोल, तुम्ही जे सांगतात आहे आणि त्याच्यामध्ये दिसणारे सिम्पटम्स हे सारखे आहेत की नाही, का तफावत आहे हे पहिलं बघितलं जाते. त्याच्यानंतर मग पुढच्या टेस्ट आहेत ना आपल्याला, त्याचं टेम्परेचर बघणं, त्याच्या बिहेवियरमधलं काय चेंजेस झाले, खातो आहे की नाही खात आहे, खातो तर थोडंसंच खातो, काही वेळा काय होतं खात नाही खात नाही खात नाही अशी कंप्लेंट येते, अरे त्याला जे पाहिजे तेच मिळत नाही, त्याचं फूड बदललेलं असते, मग तो कसं खाणार आहे? जशा आपल्या आवडीनिवडी आहे तसं त्यांच्याही आवडीनिवडी. आता काहींना चिकन दिलं तर खूप आवडतं, हे तुम्ही दूध भात किंवा दूध पोळी किंवा असं काही दिलं तर ते खाणार नाही, खातही नाही, बरेचसे बघतसुद्धा नाही त्याच्याकडे. चिकन दिलं की टनाटन उड्या मारत आपले फिरतात, मस्त खातात वगैरे असं. ह्या गोष्टींचं एकदा आम्हाला जजमेंट आलं आणि सिम्पटम्स दिसतातच ना, त्यांची लक्षणं दिसतातच आजारपणाची, मलूल झालेलं असणार, डोळे असे काय म्हणतो अँक्शियस लुक, म्हणजे डोळे असे ओढलेले असं दिसतं, चेहराही थोडा असा पडलेला दिसतो, हे प्राण्यांमध्ये दिसतं ना हे सगळं.
0: डायग्नोस कसं?
1: आणि हालचाली मंद होतात त्यांच्या बऱ्याचशा.
0: मग डायग्नोस कसं करतो?
1: नाही मग आपलं टेम्परेचर घ्यायचं त्यांचं, बॉडी टेम्परेचरने एक आपल्याला लक्षण, ते म्हणजे मोठं साईन आहे. आणि नुसतं खात नाही हे आपलं कसं आहे, माणसाचं थोडं दुखलं तर आपण 10 लक्षणं दाखवतो, यांचे 10 दुखलं तर ते 1 लक्षण दाखवतात खात नाही, इतका फरक आहे. कारण नुसतं खात नाही म्हटलं की खूप गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होऊन जातात की बाबा काय काय गोष्टी असतील, मग ते थोडंसं बोलण्यामुळे ते त्याचं जजमेंट येऊन जाते, त्याची लक्षणं आपल्याला लक्षात येऊन
0: जाते. म्हणजे मालकाची जबाबदारी नीट ऑब्झर्व
1: खूप खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कारण आणि मी तर म्हणतो मालक स्वतः पहिला डॉक्टर आहे.
0: ओके.
1: कारण ते 24 तास त्यांच्यासोबत राहत असतात, त्यांच्या हालचाली, त्यांचं खाणं पिणं, त्यांना ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्षण आहे डॉक्टरांपेक्षा. डॉक्टर तर काय आलं हे रेडीमेड सिम्पटम्स त्याला मिळून जातात डॉक्टरला आणि त्याच्याप्रमाणे ते ट्रीटमेंट करतात.
0: प्राण्याची काय एक्सपेक्टेशन असेल त्याच्या, जे त्याला पाळतात ते त्यांच्याकडनं?
1: त्याला चांगलं ठेवणं, त्याच्याबरोबर खेळणं, छान त्याला ठेवणं, हेच एक्सपेक्टेशन आहे. बिचारं त्याला काय 2 वेळाला खायला मिळालं झालं,
0: आणि
1: त्याच्या एक्सपेक्टेशन दुसऱ्या काय असणार आहे? प्राण्यांच्या फार कमी एक्सपेक्टेशन आहे माणसांच्या सर्वात.
0: आणि हे जे जनावरांना डॉग किंवा कॅट, आज आपण याच्यावरच बोलू, त्यांना काय खायला द्यायला पाहिजे? म्हणजे आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही, पण काही म्हणतात की त्या डॉग्सला किंवा कॅटला नॉनव्हेज द्यायलाच पाहिजे.
1: नाही तसं आता कसं झालं, हे घरात जे प्राणी आपले आले तर आपण जसं खातो शक्यतो तसं त्याला ते ॲडॉप्ट झालेले आहेत. दूध पोळी, दूध भात, मांजरी सर्रास खातात, व्यवस्थित राहतात.
0: पण असं आहे म्हटलं ना, डॉग्सला दूध देऊ नये, मांजरींना दूध देऊ नये,
1: नाही मग बऱ्याच
0: पाणी टाकून द्यावं,
1: बऱ्याच ठिकाणी देतात आणि काही नाही सुस्त म्हणजे आणि व्यवस्थित राहतात, काही तसा
0: तो
1: प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याला थोडंसं कॉम्पेन्सेट करायला थोडे विटॅमिन्स वगैरे आपण देऊ शकतो, कॅल्शियम देऊ शकतो वरतून जर गरज असली तर.
0: गरज असली तर,
1: नाही तर निसर्गतः त्यांना बहुतेक सगळं
0: बरं फूड. आता मला हे सांगा, डॉग्सला काय खायला देऊ नये, काही असं आहे की हे नको द्यायला का असं काय नाही?
1: आता डॉग्समध्ये शक्यतोवर फिश हे देऊ नये.
0: ओके.
1: हा मांजरींना फिश चालतं कारण मांजर काटे बरोबर काढून फिश खाऊ शकते.
0: अच्छा.
1: पण डॉग्स नाही खाऊ शकत. डॉगचं काय सवय, एक साथ
0: सपकन मारून टाकतो
1: खाऊन गेला. कारण बरेच वेळा असे मोठे मोठे हाडं अडकलेले किंवा फिश बोन काटे अडकलेले अशा केसेस माझ्या आयुष्यात आल्या. आणि पुस्तकात पण तसं आम्हाला लिहिलेलं आहे की बा हे फूडमध्ये हे अवॉइड करायचं त्यांना.
0: आणि कॅट्सला काय देऊ नये?
1: कॅट्सला
0: असं काही स्पेसिफिक नाही आहे.
1: नाही, कॅट्सला कसं दूध पोळी खाऊ घालतात लोक. आता
0: काही काही जण म्हणतात की भात देऊ नये.
1: नाही, चालतो. काही काही
0: चालतं ना.
1: कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात कोणीच खाऊ नये, देऊ नये.
0: हा, आणि इंडियन फूड इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट.
1: हा हा, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी थोडी कमी असावी. चिकन आहे, चिकन सूप आहे, ते बॉईल करून. अंडे आहेत, हे दिलेलं बेस्ट राहतं. आता फक्त जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्या इथे मोठा प्रॉब्लेम आहे.
0: हो,
1: पण बरेचसे लोक काय करतात, बाहेर बनवून आणून देऊ शकतात. तशी आता सोय झालेली आहे,
0: सोय झालेली.
1: झोमॅटो आपल्याला मदत करू शकतो.
0: डॉक्टर, पुढच्या आठवड्यात आपण तुमचे एक्सपिरियन्सेस विथ वाईल्ड ॲनिमल ॲज अ डॉक्टर मला ऐकायची इच्छा आहे. तर पुढच्या रविवारी तुम्ही माझ्याबरोबर असावं माझी.
1: नक्की नक्की.
0: राम राम मंडळी, फेडूया.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 251 दशक 20 समास 6 चत्वार जिन्नस नाम समास जय जय रघुवीर समर्थ। इथून तिथपर्यंत पाहिले असता 4 जिन्नस दिसून येतात। एक परब्रह्म, 14 प्रकारच्या माया, पंच महाभूते, चारी खाणी असं त्याचं स्वरूप आहे। मूळ मायेची 14 नावे असे चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शुद्ध सत्व, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया व अंतरात्मा अशा प्रकारचं हे सगळं आहे। पण परब्रह्म या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे। परब्रह्म हे सगळ्यांपेक्षा आगळं आहे, नाना कल्पनांपेक्षा ते निराळं आहे। परब्रह्माचा विचार नाना कल्पनेच्याही पलीकडचा असून निर्मळ, निश्चळ, निर्विकार, अखंड असं परब्रह्म आहे। परब्रह्माची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही। ते एक मुख्य जिन्नस आहे आणि दुसरं जिन्नस म्हणजे नाना कल्पना, मूळ माया, नाना सूक्ष्मरूप, सूक्ष्म आणि कर्दमरूप। मूळ मायेमुळे संकल्पाचा आरोप केला जातो। हरिसंकल्प म्हणजे मूळचा आत्मा राम अशा प्रकारे सर्वांची नावं आहेत। निश्चलामध्ये चंचल, चेतल म्हणून त्याला चैतन्य असं म्हणतात। गुणसमान असल्याने गुणसाम्य दशा त्याला आली। अर्धनारी नटेश्वर म्हणजे षडगुणेश्वर, तर प्रकृती आणि पुरुष यांचा जो विचार आहे त्याला शिवशक्ती असं म्हणतात। शुद्ध सत्वगुणाची मांडणी करून अर्धमात्रा तिन्ही गुणांची करणी पुढे प्रकट झाली। मन, माया, अंतरात्मा, 14 जिन्सांची सीमा विद्यमान ज्ञानात्मा त्याच्या ठाई आहेत। 14 नावे हा दुसरा जिन्नस, तर तिसरा जिन्नस म्हणजे पंचमहाभूत। इथे पाहिल्यावर जाणीव थोडी आहे। आधी अंत यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे। सांगितलेल्या चारी खाणी म्हणजे चौथा जिन्नस। चारी खाणी अनंत प्राणी याच्यातून जाणीव प्रकट झाली, यातून ही मांडणी स्पष्ट होते। थोडंसं बीज पेरलं की पुढे त्याचं उदंड होतं, तसं खाणीवाणी प्रकटल्याने आत्म्याचं झालं। अशी ही सत्ता निर्माण झाली, थोडी होती ती उदंड झाली। मनुष्याच्या वेशांमध्ये सृष्टी नाना प्रकारे भोगली। प्राणी मारून शापत पळतं याशिवाय त्याला काय कळतं? नाना भोग असतात ते मनुष्य देहामध्ये माणसाला मिळतात। नाना शब्द, नाना स्पर्श, नाना रूप, नाना रस, नाना गंध हे काय आहे ते नरदेहच जाणतो। अमोल रत्ने, नाना वस्त्र, नाना वाहनं, नाना शास्त्र, नाना कला नरदेह जाणतो। पृथ्वीवर सगळी सत्ता आहे ती नाना विद्या, नाना कला, नाना लीला, नाना धारणा यांची। नरदेह प्राप्त झाल्यावर सगळं दृश्य पाहावं, तानमान सांभाळावं, सारासार विचार करावा, इहलोक आणि परलोक नाना प्रकारचा विवेक आणि अविवेक मनुष्यच जाणतो, बाकीच्यांना काय समजणार। या ब्रह्मांड रचनेमध्ये नाना तऱ्हेच्या पिंडांचा समावेश आहे, नाना कल्पना आहेत, नाना प्रकारची धारणा मनुष्य जाणतो। अष्टभोग म्हणजे पंचविषय आणि त्रिगुण म्हणजे अष्टभोग होतात। नव रस, नाना प्रकारचा विलास, वाक्यांश, लक्ष्यांश, सारांश मनुष्यच जाणू शकतो। मनुष्याने सगळ्यांना ताब्यात ठेवलं आहे, मनुष्याने देवालाही पाळलं आहे, हे सगळं नरदेह योगामुळे समजतं। नरदेह हा दुर्लभ आहे, त्याच्यामुळे अलभ्य लाभ होतो। जे दुर्लभ आहे ते सुलभ होतं। हा वरवरचा दिसणारा देह म्हणजे काबाड कष्ट करणारा, परंतु हा नरदेह म्हणजे मोठं गबाड आहे। मात्र तिथे विवेक रचना पाहिजे। जिथे आळस केला, देव ओळखला नाही, तो सर्व सिबुडाला। प्रत्यय घेत श्रवण केलं, अंतःकरण नेहमी विचारशील ठेवलं, तर नर म्हणजे नारायण आहे हा अनुभव येतो। ज्याला पोहता येतं त्याला दुसऱ्याच्या कासेला धावं लागत नाही, त्यामुळे काही स्वतंत्रपणे शोधावं सगळं काही। सगळं शोधून राहिल्यावर त्याला संदेह राहणार नाही, पुढे काय होणार त्याचा तोच जाणेल। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार जिन्नस नाम समास पंचम समाप्त। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्य करावं मग व्हायचं ते होऊ द्यावं. जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःख बाहेरून येतं. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्र्य इत्यादीचं दुःख बाहेरून येतं, पण 75% आपलं दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असतं. आपलं शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत हे मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्यामुळं तो दुःख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणं, क्षीण होणं, असमर्थ होत जाणं हा असल्यामुळं तो आपल्या मार्गानं जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरलं आपलं मन. कुठंतरी चिकटणं हा मनाचा स्वभावधर्म असल्यामुळं ज्याला ते चिकटतं त्याचे गुणधर्म अंगीकारतं. भक्ताचं मन भगवंताला चिकटतं म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही. ज्याचं मन देहाला चिकटतं त्याचं मन दुःख निर्माण करत असलं पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेनं जिकडं तिकडं दोन पण दिसू लागतं आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणामध्ये आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंतानं आपल्या संकल्पानं जग निर्मिलं. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसं फिरतं तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंतानं स्वतःतूनच हे जग निर्माण केलं आहे. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचं सहाय्य कसं मिळतं याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचं काय होईल याचं भय उरत नाही. आपल्या प्रयत्नानं जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा, त्या होतच असतात. प्रयत्नानं फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखंच व्हावं असं म्हणणं म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असं म्हणण्यासारखं आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझं कर्तव्य मी केलं आहे ना, ते करत असताना मी अनिती अधर्मानं वागलो नाही ना, आता जे व्हायचं आहे ते होऊ दे, कुठं काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजे दिवस घालवावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 37, प्रार्थना शुद्ध करणारी गंगा या लेखाचा उत्तरार्ध. बालमित्रांनो, गणपतीच्या आगमनानंतर आपण ज्या आरत्या म्हणतो ना, त्याही प्रार्थनाच आहेत. पण अगदी अगदी खरं सांगा बरं का, विद्येचा परमेश्वर श्री गणराजापुढे आरती म्हणताना किती जण अर्थ समजून आरती म्हणतात? पुष्कळदा आरती म्हणताना केवळ स्वरांची चढाओढच दिसते, केवळ मोठमोठ्याने टाळ्या, गणपती बाप्पाचा मोठ्याने केलेला गजर, या सगळ्यात सुखकर्ता दुःखकर्ता असणाऱ्या गणपती बाप्पाकडे आरतीतून म्हटलेली पण अर्थ न समजून म्हटल्यामुळे न कळलेली प्रार्थना पोचू शकेल असं तुम्हाला वाटतं का? ज्ञान ही सर्वश्रेष्ठ श्रीमंती आपल्याला लाभावी ही आपली प्रार्थना काही क्षण गंभीर होऊनच करायला हवी, नाही का? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, यासारखी साने गुरुजींची कविता ही त्यातल्या त्यात अपार निर्मलतेमुळे प्रार्थना झाली आहे. एकमेकावर निरपेक्ष उत्कट प्रेम करणं हाच खरा धर्म आहे. या उलट फक्त धर्मावर प्रेम करून आपण एकमेकांचा तिरस्कार करतो. अशा काळात खरा धर्म कोणता हेच सांगणारी प्रार्थना आपली वाचून झालेली असली पाहिजे आणि ते आपल्याला कळलेलं असलेलं पाहिजे की खरा धर्म कोणता. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान ही प्रार्थना खरं तर संपूर्ण विश्वाचं राष्ट्रगीतच व्हायला हवी. ही प्रार्थना अगदी सर्वांची होऊ शकते. हे पसायदान म्हणजे मागणं आहे कुणाजवळ, तर विश्वव्यापून उरलेल्या विश्वाचंही सूत्र ज्याच्या हातात आहे त्या चैतन्याजवळ. आणि मागणं ही आहे कुणासाठी, तर अवघ्या चराचरासाठी, अवघ्या विश्वासाठी, विश्वातल्या प्रत्येक घटकासाठी. आणि बालमित्रांनो, मागणं तरी काय आहे हो, तर दुरी

जात। अवघ्या अज्ञानामुळे दुःखी झालेल्यांचे अज्ञानच नाहीसे होवो, आणि अज्ञान नष्ट झाल्यामुळे जे ज्ञानी झाले आहेत त्यांच्या जगण्यात या जन्मी पार करावयाच्या असलेल्या कर्तव्याचा कर्त्याचा स्वधर्म जागा होवो, आणि मग या सूर्याच्या तेजाने उजळलेल्या मनांची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो। या सर्वच पसायदानाचा इतका अर्थ मोठा आणि गोड आहे। या प्रार्थनेमुळे दिवसाचा शुभारंभ आणि झोपेपुरी दिवसाचा निरोप समारंभ करण्याची सद्बुद्धी तुम्हाला ज्ञानोबाच्या कृपेने लाभली तर माझ्या या ध्यासाचे सार्थक होईल। प्रार्थनेची शक्ती, प्रार्थनेचे तरंग तुमचे सारे जीवन शुद्ध करतील। तुमच्यातील सुंदर माणूस जागा होण्यासाठी सुंदर प्रार्थनेचा स्पर्श तुमच्या जगण्याला व्हावा, हीच त्या विश्वात्मक परमेश्वराकडे माझी प्रार्थना तुमच्यासाठी। भेटूया पुढील लेखासह पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता। जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा बालक व माझ्या पालक मित्रांनो। भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्य किती छान आहे, नाही का? आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याची वेगळीच गंमत असते. तसेच आयुष्यात येणाऱ्या माणसांची, प्रसंगांची, अनुभवांची मजाही काही न्यारीच. अहो, किती प्रांत, किती भाषा, त्या भाषातले किती शब्द. आणि शब्द म्हणजे तर माणसाला माणसाशी इतकंच नाही तर माणसाला स्वतःशी जोडणारा, जीवनाचा अर्थ सांगणारा आणि आनंदाचा मंत्र देणारा असा एक गुह्य ठेवा. दोन शब्द बोलून किंवा न बोलून काहीही घडू शकतं अशी अद्भुत किमया आहे शब्दांमध्ये. कधी शब्द एकच असतो पण अर्थ वेगळा होतो, तो संदर्भ बदलला की. आणि मराठीत तर काय, उकार, वेलांटी यांचं ऱ्हस्व

आणि तो पुढे गेला, जाऊला मिळाला. आणि मग काय, रवी तू जाऊन ये ह्या निरोपाप्रमाणे रवी गेला, जाऊ नये तिथं गेला आणि घोटाळा झाला. हो, पण लक्षात कोण घेतो? मित्रमैत्रिणींनो, सगळ्याच भाषांमध्ये ही गंमत आहे बरं का, आणि त्यातून गमतीदार घटना घडतात तर कधी गंभीरही घटना घडतात. हो, पण भाषेच्या शब्दात उच्चार अर्थ यातून कधी कधी गुह्य मंत्रही गवसतो बळ का, आणि तो आनंदी सुखी जीवनाचा मंत्र ठरतो. एकदा असाच अगदी सहज इंग्रजीतल्या एका शब्द जोडीत मला तो गवसला आणि तेच तुमच्याशी शेअर करणार आहे. इंग्रजीतला लीव आणि लीव ही वेगळ्या स्पेलिंगची आणि अर्थानेही अगदी दोन टोकांची शब्द जोडी. या शब्दातील लीव आणि लीव म्हणजे मराठीत म्हणायचं तर सोडा आणि जगा. बघा मित्रमैत्रिणींनो, सुखाचा केवढा गुह्य मंत्र ह्यामध्ये दडलाय. आपण आपली सामान्य माणसं नाही का, अहो लक्ष 84 योनीच्या दीर्घ आणि दगदगीच्या प्रवासानंतर मिळालेला मनुष्य जन्म. आता तो जगताना कुंतीसारखं दुःखाचं वरदान कोण मागणार हो? आपल्याला सगळ्यांना सुखी आनंदी जगायचं असतं नाही का? हो, पण म्हणताना आपण म्हणतो किंवा जे अनुभवतो त्यात मात्र क्षणाचं सुख हुलकावणी देतं आणि दुःख मात्र पाठ सोडत नाही. अगदी सर्रास आपण म्हणतो मानतो खरं ना, पण मैत्रमैत्रिणींनो खरंच असं आहे का? दुःख आपली पाठ सोडत नाही की आपणच दुःखाला सोडत नाही? ती राजा आणि साधू यांची गोष्ट आठवते ना, झाडाला चिकटून बसलेल्या राजाची गोष्ट. साधू शेवटी त्याला म्हणतो, अरे झाडाने तुला धरलं नाही तूच तर झाडाला सोडत नाही. मित्रमैत्रिणींनो असंच काहीसं आपलंही होत नाही आहे का? बघा हा विचार करून, म्हणजे दुःखाच्या झाडाला आपणच घट्ट चिकटून बसतो. बघा हा घटना घडली आणि ती त्यावेळी सोडून दिलं आणि पुढे चाललं तर? पण नाही हो, त्या दुःखाच्या झाडाला आपण जी घट्ट मिठी मारतो ना ती सोडायलाच तयार नसतो. आणि मग मात्र म्हणतो की दुःख माझी पाठ सोडत नाही. खरं तर मला सांगा, सुख ही काही कुणी दुसऱ्याने देण्याची गोष्ट आहे का? मुळीच नाही. खरं तर सुख असं मागून मिळत नाही, ते आपणच आपलं शोधावं लागतं, मिळवावं लागतं. हो, पण लक्षात कोण घेतो? एक किस्सा सांगते. माझी आत्या मोठी करारी बाई, हां अगदी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याची. तिच्या लेकीनं पळून जाऊन लग्न केलं आणि नवऱ्याला घेऊन नमस्कार करायला आली. तिला दारात बघताच आत्या कडाडली, माझ्यासाठी तू मेलीस. आणि धाडकन दार लावून घेतला आत्यानं. आणि खरोखरच शेवटच्या श्वासापर्यंत तिनं ते दार उघडलं नाही मुलीसाठी. मित्रमैत्रिणींनो, अहो घराचं दार बंद केलं पण मनाच्या दाराचं काय? अनेकदा त्यानंतर एकटी असताना लेकीचा फोटो हातात घेऊन डोळ्यातलं पाणी पदरानं टिपणारी आत्या मी पाहिली आणि मनात आलं, अरे 4-2 वर्षात ही घटना विसरून जाऊन जर आत्याने लेकीला पुन्हा आपलं म्हटलं असतं तर नक्कीच सोडून दिलेल्या गोष्टीमुळं तिचं जगणं सुखाचं झालं असतं नाही का? लीव अँड लीव, सोडा आणि जगा. हो, पण लक्षात कोण घेतो? मित्रमैत्रिणींनो

लक्षात घेणारी अशी आमची मैत्रिणीची एक जोडी, कल्पना आणि अश्विनी, अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी. एक दिवस एकमेकींचं तोंड बघितल्याशिवाय जायचं नाही. काय घडलं ते कळलं नाही, पण दोघींमध्ये असा काही दुरावा अबोला आला की एकमेकींकडे त्यांनी पवाड फिरवले. खरं तर काही काळानंतर दोघींनाही हा अबोला मिटवावा असं वाटत होतं, पण ती दुःखाची वितुष्टाची मिठी मात्र सुटत नव्हती. पुढे केव्हा तरी एकदा दोघी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या आणि समोरासमोर आल्यावर साहजिकच मनातली इच्छा बाहेर व्यक्त झाली. दोघींच्याही चेहऱ्यावर अगदी अपसुक आणि सहज हास्य आलं. आणि मग काय, त्या हास्यात मनातली ती वितुष्टाची कटुतेची अढी पार विरघळून गेली, गळून गेली. आणि मग मात्र निरागस निखळ मैत्रीचा झरा पुन्हा झुळझुळ वाहू लागला. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात असे प्रसंग येतच असतात, घडत असतात. त्यावेळी वाईट वाटणं स्वाभाविकही असतं, पण त्याच प्रसंगाला त्या राजासारखी दुःखाच्या वितुष्टाच्या झाडाला घट्ट मिठी आयुष्यभर मारायची की ती मिठी सोडायची आणि जगायचं. अर्थात हे आपलं आपणच ठरवायला हवं, नाही का? आणि त्यासाठीच मग लीव अँड लीव, सोडा आणि जगा हा व्हीय मंत्र प्रत्येकाने मनोमन जपायला आणि जपायलाही हवा. हो, पण लक्षात कोण घेतं? मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत टोरोंटो कॅनडा इथे. मंडळी, 11 जुलै 2024 टोरोंटो कॅनडा इथे जाण्याचा योग येईल हे ध्यानीमनी नव्हते. मी आणि मिस्टर कारखानेस यांना जगभर फिरण्याची अतिशय हौस आहे आणि ती हौस पूर्ण करण्याचे भाग्य नशिबाने आम्हाला लाभले आहे. आजपर्यंत मी अनेक देशांना भेट दिली आहे. यावर्षी म्हणजे 2024 कॅनडाने पहिला परदेश प्रवासाचा मान पटकवला. आमची मुलगी कॅनडात राहायला आल्यामुळे तिला भेटायला जुलैमध्येच आम्ही टोरोंटोला राहायला आलो. ही प्रथम भेट अविस्मरणीय ठरली. तेव्हाच ठरवले की तुम्हालाही या माध्यमातून तिकडे घेऊन जावे. जुलै महिन्यात बाहेरील वातावरण अतिशय सुखद होतेच, पण मनातही गुदगुल्या होत होत्या. याचे कारण म्हणजे आपल्याकडे लेकीकडे जाईन, मजा करेन अशी भावना नेहमीच मनात असते. यावेळी प्रवासाचा संपूर्ण प्लॅन आमच्या कन्येने केला होता. नवीन देश, नवीन शहर आणि इथला इतिहास जाणून घेण्याची उत्कट इच्छा. अशा पार्श्वभूमीवर आम्ही प्रवासाला निघालो. तर मंडळी, आपल्यालाही इथली सैर करवते. कॅनडा जगातील नॉर्थ अमेरिकेत वसलेला देश आहे. क्षेत्रफळानुसार जगात याचा दुसरा क्रमांक लागतो, बरं का? या देशाचे 10 प्रोव्हिन्सेस म्हणजे आपण त्याला राज्य म्हणू शकतो आणि 3 टेरिटरीज म्हणजे विशेष राज्य असे भाग केलेले आहेत. हा देश अटलांटिक, पॅसिफिक आणि आर्क्टिक या 3 महासागरांनी वेढलेला आहे. या देशाने आपली बॉर्डर अमेरिकेसोबत शेअर केली आहे. कॅनडा आणि अमेरिकेत रस्ते, दुकानं, इमारती, शॉपिंग मॉल्स, शहरांची रचना, दळणवळणांची साधनं यात अनेकदा साधर्म्य जाणवते. तेव्हा या 2 देशांनी फक्त बॉर्डरच शेअर केली नसून इतर अनेक विचार आणि आचार यांनाही दत्तक घेतले आहे असा विचार माझ्या मनात डोकावून जातो. स्थानिक कॅनेडियन गोरा माणूस पूर्वेकडील युरोपियन माणसांसारखा जास्त पांडुरका दिसतो, तर अमेरिकन माणूस जास्त लालेलाल दिसतो हे माझे निरीक्षण आहे, बरं का? अर्थात इथेही अनेक देशातील लोकांची मिसळ झाली आहे. फ्रेंच लोकांचे वर्चस्व जाणवते, म्हणूनच इंग्रजी बरोबर फ्रेंच ही इथली राजकीय भाषा आहे. ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे, तर टोरोंटो, मॉन्ट्रियल आणि वँक्युअर ही महत्त्वाची शहरं आहेत. कॅनडात ब्रिटिशांची राजवट होती. स्वतंत्र झाल्यानंतर राजकीय राजवट चालू राहिली आहे, पण राजकीय कारभार लोकशाही राजवटीत म्हणजे सेनेट अँड हाऊस ऑफ कॉमन्स मधून सांभाळला जातो. भरपूर मोठा असलेल्या या देशाला भरपूर गोडे पाणीही मिळाले आहे, म्हणजे या बाबतीत हा देश नशीबवानच म्हणायचा. एकूण क्षेत्रफळापैकी 12% क्षेत्रफळ गोड्या पाण्याने व्यापले आहे. एवढ्या मोठ्या देशाची लोकसंख्या फक्त 40 मिलियन आहे. त्यामुळे या देशाची डेन्सिटी म्हणजे प्रति किलोमीटरला असलेली लोकसंख्या फक्त 4.2 इतकी आहे. आता भारताची डेन्सिटी बघितली तर 431.11 प्रति किलोमीटर इतकी आहे. हा फरक बघा किती प्रकर्षाने जाणवतो. एखादा देश प्रगती करत असेल किंवा समृद्धीच्या पथावर मार्गक्रमण करत असेल तर त्या देशाची लोकसंख्या मर्यादित असणं किती महत्त्वाचं आहे हे मला लक्षात येतं. कॅनडातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणजे निसर्गाचा चमत्कार असलेला नायगरा धबधबा. यापूर्वी अमेरिकेत त्याचे भव्य रूप पाहायला मिळाले होते. आता कॅनडाच्या बाजूने नायगरा बघणे ही एक सुवर्ण संधीच होती. अतिशय सौंदर्यपूर्ण असे हे फेसाळत्या प्रपाताचे उगम असलेले शहर त्याविषयी किती सांगावे, कमीच आहे. खूप काही सांगण्यासारखे आहे आणि अनेकांनी यावर लिहिलेही आहे. आपण मात्र पुढे जाणार आहोत ते बेलेवू हाऊस हे नॅशनल हिस्टॉरिक साईट आहे ते पाहायला. हे स्थळ ऑन्टारियोतील किंगस्टन या ठिकाणी आहे. याचे अगदी खास वेगळे वास्तुशास्त्र आणि ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे ही वास्तू आपले वेगळे पण टिकवून आहे. आणि इथे जायला आपल्याला गाडीने किंवा टॅक्सीने जावे लागते. यापुढील भागात मला तुम्हाला त्या वास्तूकडे घेऊन जायचं आहे. आज आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे मी मोहना कारखानीस आपला इथेच निरोप घेते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी.

हेलो हेलो हेलो हेलो बाल मित्रांनो, हो सुमती आजी आली नेहमीप्रमाणे. हो की नाही, मग काय पाऊस पडत नाही का आपल्याकडे? पडतोय, फक्त काही भागात पडलेला नाही. मुंबईला सुरुवात झालेली आहे, आपल्याकडे एक दोन वेळा किरकोळ येऊन गेला. हो, त्याची चाहूल लागली आपल्याला. आता दोन चार दिवसात मग तो चांगला सुरू होणार आहे. हो, नेहमी आशावादी असावं ना माणसाने, काय बालमित्रांनो? हो की नाही? मग तुम्हाला आवडतो का पाऊस? मला सुद्धा आवडतो बाबांनो, पण मी आहे म्हातारी, तुम्ही आहे छोटे छोटे. तुम्ही कसे छान पावसात नाचतात, आम्हाला नाचता येईल का? नाही. हो की नाही? मग तुम्ही जेव्हा पावसात नाचता तेव्हा छान वाटतं, पण आई रागवते सुद्धा की भिजले की चल रे घरात, सर्दी होईल. हो पण मंडळी, हा पाऊस आलाच पाहिजे. हो, धनधान्य पशुपक्षी त्या सगळ्यांना धनधान्य हवं असतं, फुलं हवे असतात, पक्ष्यांना फळं हवी असतात, आपल्याला धान्य हवं असतं. आणि हे कुठून मिळतं आपल्याला? पाऊस आणि जमीन. हो, जमीन पाऊस झालेला असुसलेली असते, बिया पेरल्या रे पेरल्या की मस्त कोंब येतात, आणि पाचूसारखं सुंदर हिरवगार आपलं शेत, आपली धरणी माता जसं काही हिरव्या शालू नेसले इतकं सुंदर दिसू लागते. जिकडे तिकडे जिकडे तिकडे हिरवा हिरवा हिरवा आहे रंग. बरं का मंडळी, तुम्ही नीट निरीक्षण केलं आहे का? या हिरव्या रंगामध्ये सुद्धा किती छटा आहे तो. हो, शेवाळी हिरवा, फिकट हिरवा, गर्द हिरवा, निळसर दिसणारा लांबून असा हिरवा, किती छटा आहेत. हो, खूपच छान छान दिसतात ते रंग. एका शेतामध्ये सुद्धा वेगवेगळी पिकं पेरलेली असतात ना, त्यांचे सुद्धा रंग थोडे हिरवेच पण वेगळे असतात. बरं का, आता बघा मी सांगितलं ना, तुम्ही नीट निरीक्षण करा, कधी गेलात ना शेतात तर बघा. मग आता पाऊस येणार आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की बिया साठवून ठेवा, कोया साठवून ठेवा, जेव्हा केव्हा भटकंतीला जाल, जेव्हा केव्हा पाऊस पडत असेल तेव्हा महारानावरती त्या फेका, त्याला माती लावून ठेवा मात्र. आणि महारानावरती बिया फेकल्या रे फेकल्या की ते पावसात रुजतात आणि मग त्याची सुंदर फळं देणारी फुलं देणारी झाडं होतात. झाडांशिवाय आपलं जीवन अशक्य, वारंवार सांगते मी तुम्हाला. हो, एक झाड 1 कोटी लिटर पाणी साठवतो. मागच्या वेळा सांगते तुम्हाला मी, वडाची, पिंपळाची, लिंबाची, उंबराची ही जी मोठी झाडं आहेत ना, त्या झाडांना फळंही येतात आणि ते प्रचंड प्रमाणात पाणी साठवून ऑक्सिजनही देतात. आणि पक्ष्यांचं मुख्य आश्रयस्थान म्हणजे अशी ही मोठी झाडं असतात. या झाडांच्या आश्रयाने पक्षी झाडं बांधतात. रात्री कलकल कलकल कलकल करत आपल्या घरामध्ये जाऊन झोपतात. सकाळी उठले की भरकन चारा शोधायला जातात. हो की नाही? तर आपल्यासाठी, सगळ्यांसाठी, पृथ्वीवरती जे जे जे जे जीव आहेत, सजीव आहेत, त्या सगळ्यांसाठी पाऊस आवश्यक आहे, झाडं आवश्यक आहे. म्हणून एक तरी झाड लावून ते वाढवण्याचा निश्चय आपण करूया. हो, मी तुम्हाला म्हटलं राशेवाला मी खूप झाडं लावले, त्याच्यात 1000 एक तरी झाडं असतील. हो, तिथे इतकं सुंदर आहे माझं राशेगावचं शेत, काय सांगू तुम्हाला. तर या अशा पावसाचं आपण स्वागत करूया. पावसाला पावसाला चला पेरूया पाचोरे, कोसळणाऱ्या धारांसंगे आनंदाने नाचुरे. वा, पावसाला पावसाला चला पेरूया पाचोरे, कोसळणाऱ्या धारांसंगे आनंदाने नाचुरे. पाऊस म्हणजे नवजीवन ना. हो, पाऊस म्हणजे नवजीवन ना, चैतन्याने न्हाऊ रे, संकल्प करूया आजच आपण झाड एक तरी लावू रे. मग असे काय बोलले बघा, मी तेच कवितेत सांगितलेलं आहे. काय, पाऊस म्हणजे नवजीवन ना, चैतन्याने न्हाऊ रे, संकल्प करूया आजच आपण एक तरी झाड लावू रे. सळसळ सळसळ पाऊस धारा सतेज कांती झाडांची, वारा संगे कसे डोलती गंमत जम्मत माडांची. हो, हे माझं फुलपाखरं नावाचं पुस्तक आहे, 2001 साली प्रकाशित झालेलं.
आणि त्याच्या 23 पानांची माझी कविता आहे बघा, किती छान मस्त आहे ना. झाड लाव अन खत घालू या, झाड लावून नुसतं सोडून द्यायचं नसतं, त्याची निगराणी करायची असते, खत टाकायचं असतं, पाऊस नसेल तेव्हा पाणी टाकायचं असतं. झाड लाव अन खत घालू या, टग बरसतील त्यावरती, कोंब कोवळे नवे नवेले तरारतील झाडावरती, कोंब कोवळे नवे नवेले तरारतील झाडावरती. हो आणि मग फुलेल जीवन जिकडे तिकडे. हो छोटे छोटे बारीक बारीक अंकुर झाडावर येतात, त्याचे मग लालसर बदामी पानं बनतात, ती पानं वाढतात, त्याला फळं येतात मग, आणि ते फळ म्हणजेच आपलं जीवन आहे, झाडाचं जीवन आहे. जीवन फुलेल जिकडे तिकडे, जोपासू या झाडांना, रान वाढता धरतीवरती, फुटतो पाना जलदांना. ऐका, जलद ढग, आकाशात विहरणाऱ्या ढगांना ज्याच्यात पाणी साठलेलं असतं त्यांना जलद सुद्धा म्हणतात. मग काय होईल, रान वाढता धरतीवरती, फुटतो पाना जलदांना. म्हणून धरतीवरती झाडं लावली पाहिजेत, रान वाढलं पाहिजे, थंडगार झाडाची हवा लागली की लगेच झगते ते थांबतात आणि सळसळ बरसतात. संपत्ती ही राष्ट्रासाठी आणि माणसा जगण्याला, संपत्ती ही राष्ट्रासाठी आणि माणसा जगण्याला, वनराजी लावून जपूया, चला सांगूया जगताला. अर्थात सगळ्यांना सांगायचंय की वनराई लावू, हो राष्ट्राची संपत्ती आहे ते. माणूस जगण्यासाठी झाड जगणं आवश्यक आहे, नाहीतर ऑक्सिजन आणि पाण्याचे साठे संपून जातील. म्हणून वनराजी लावू आणि जपू आणि इतरांनाही सांगू.

सूर्य हो, ये पृथ्वी सृष्टि आपली आई आहे, आपली माता आहे। त्याच्यावरती झाडं लावायची, फुलझाडं लावायची, उद्यानं निर्माण करायची। कोणासाठी? आपल्यासाठी। हो, फुलझाडं काय देवापा घेऊन जातो, देवाला व्हायला तरी त्याचं निर्माल्यच होतं। देवाच्या अंगावर किती छान दिसतात फुलं, आपल्या केसात माळे की किती छान दिसतात फुलं, देवासमोर ठेवले की किती सुंदर दिसतात फुलं। हो, घरात कसं प्रसन्न प्रसन्न वातावरण निर्माण होतं। म्हणून ही आपली पृथ्वी, ही आपली आई माता वसुंधरा, तिला हिरवीगार ठेवूया, झाडं लावूया आणि तिला स्वच्छ ठेवूया। हो, जगरात जशी आपली एक आई असते तशी सृष्टी ही धरणी माता, ही जमीन सुद्धा आपली माता आहे, आई आहे। हो, काय देत नाही आपल्याला ते ए टू झेड सर्व देते, तीच देते ए टू झेड सर्व तीच देते। फुलापासून ते खनिजापर्यंत काही मागा तिच्याजवळ तयार असत। जमीन खोदा, लगेच पाणी मिळतं हो की नाही? मग आपण बोरवेल करतो ना, मग खडकामध्ये पाणी असतं आणि ते आपण शोधून काढतो बघा। म्हणून आपल्यावर उपकार करणाऱ्या या आपल्या मातेला आपण सुंदर आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे। तिचे जे नैसर्गिक दागिने आहेत फुलाफळांचे, त्याला फार शोभवंत दिसतात। म्हणून आपण या पृथ्वीला, या सृष्टीला जी आपल्याला भरभरून दान देते, आपल्याला उपकार करते, तिला आपण स्वच्छ ठेवू। कारण पृथ्वी आपली आई हो। 27 पानावरची फुलपाखरू पुस्तकातली माझी कविता आहे, 2001 साली लिहिलेली, तुमच्यासाठी लिहिलेली। बाग ठेवूया स्वच्छ स्वच्छ रे, बाग ठेवूया स्वच्छ स्वच्छ रे, नको केर कचरा हो। बगीच्यामध्ये कचरा पडलेला असेल, कागद पडलेला असेल, हवेने उडत असतील, किळस येते आपल्याला। पण तीच फुलझाडं नीटनेटकी असेल, गवत नसेल, तण काढलेलं असेल, सुंदर अरेंजमेंट केलेली असेल, बगीचा कसा छान दिसतो। आपण जातो आणि डबे खातो आणि कचरा करून येतो, बरं आहे का ते? नाही। म्हणून बाग ठेवूया चला स्वच्छ रे, नको केर कचरा, नीटनेट की दिसू लागता, चेहरा होतो हसरा। अर्थात नीटनेटकी कोणतीही जागा सुंदर दिसते। पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा रस्ते स्वच्छ आंघोळ करतात, रस्ते सुद्धा प्रसन्न असतात। रस्त्यावरच्या पाण्यामध्ये झाडाची प्रतिबिंबे दिसतात आणि ती सुद्धा सांगतात, वा आम्ही सुद्धा आंघोळ केली, बरं बघा कसं निथळतोय आम्ही, किती छान दिसतोय। झाडं सुद्धा थोडं हिरवा रंग सांडतायत, असा भास व्हावा, इतपत ती सुंदर दिसतात। म्हणून अशा या बगीचाला, आपल्या धरणीला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। हसू खेळू नाचू आपण, लुटू खूप आनंद, हसू खेळू नाचू आपण, लुटू खूप आनंद, आपल्यासारखे फुलांनाही हो नाचू द्या स्वच्छ। खरंच की तुम्ही कसे बागेत बागडता, तुम्हाला कोणी खडा मारतं का? नाही ना। मग तसंच या बागेत त्या फुलांना आपण हात लावता कामा नये। झाडावर किती सुंदर दिसतात ते, किती हसतात, किती छान डोलतात, वारा त्यांना डोलवतो। म्हणून मग झाडावरच्या या फुलांना तुम्ही स्वच्छंदपणे नाचू द्या, डोलू द्या, ते सगळे आपल्याला आनंद देण्यासाठीच आहेत। तर लावू नका हो फुलझाडांना हात आणि धक्का बुक्की, बापरे, फुलझाडांशी मस्ती करू नका, त्यांना हात लावू नका, लांबून बघा, फुलांचा आस्वाद घ्या, आनंद घ्या, किती छान दिसतात ते। लावू नका हो फुलझाडांना हात आणि धक्का बुक्की, बघा कसे डुलतात सुखाने, कधी न दिसती दुःखी, वा वा वा वा। फुल कधी दुःखी दिसले तुम्हाला? अजिबात नाही। पाणी घाला नाही घाला, त्याच्या जेवढी ताकद आहे तेवढं त्याचा जेवढा रस आहे त्यानुसार ते उमलतच राहतं। उमलर हसतं छान, त्याच्यात मध असतं, भुंगे बसतात, मधमाशा बसतात, फुलपाखरं बसतात आणि हा मधच सोपतात। त्यांचा जन्म कशासाठी आहे? देण्यासाठी आहे। आणि देऊन सुद्धा ते दुःखी होत नसतात, त्यांना देण्यात आनंद आहे। डबे खाऊया, गाणी म्हणूया, बरोबर आहे? बागेत गेलोय ना आपण, डबे खाऊया, गाणी म्हणूया, गवतावर लोळू,
जगा सुखाने सांगू आणि का नियम स्वतः पाळ खरंच नुसतं सांगून उपयोग नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पासर हो आधी कृती करायची असते आपण आधी कृती करायची असते मग लोकांना सांगायचं असतं म्हणून डबे खा गाणी म्हणा गवतावर लोळा मस्त लपाछपी खेळा आणि जगा सुखाने सांगू आणि का नियम स्वतः पाळू स्वच्छता ठेवू गवतावर लोळू पण केसकचरा करणार नाही फुलांना हात लावणार नाही त्यांना दुखवणार नाही हा नियम आधी स्वतः पाळायचा मग दुसऱ्याला सांगायचा उतू तू नि आट्या पाट्या झोका बांधू झाडाला खरंच उतू तू नि आट्या पाट्या झोका बांधू झाडाला पहा फणसते किती लगडले फणसाच्या त्या खोडाला हो परमी रासगावला गेले होते 18 फणस लागलेले होते मागच्या महिन्यात पाहिले तर आणि त्या 18 फणसांपैकी आता 14 फक्त राहिले हो चोरीला गेले तेच तर आपल्याला फार चोरायची सवय एवढे मोठे मोठे फणस लागलेले आहेत पण पिकला रे पिकला की कोणीतरी काढून घेऊन जाऊ दे बिचाऱ्याला खाऊ दे 18 पैकी आता 14 राहिले आहेत माझ्या नशिबात किती आहेत माहीत नाही ते पिकेपर्यंत कोणी धाऊ देईल की नाही हे मला खात्री नाही जाऊ द्या माझ्या नशिबात असेल तर मिळेल ते तुमच्या कवितेमध्ये मला फणस म्हणून मला आठवलं पहा फणस ते किती लगडले फणसाच्या त्या खोडाला हो फणसाच्या खोडाला मुख्य खोडाला फणस लटकतात कारण ते खूप जड असतात खांद्यांना पानांना फेलवणारे ते नसतात बघा निसर्ग किती हुशार आहे एवढं मोठं जड फळ आहे कमीत कमी 5 ते 7-8 किलोचं ते असतं खांद्यांना ते लागलं तर चालेल का नाही चालणार मग निसर्गाने अशी व्यवस्था केली आहे की खोडाला ते लगडतात मोठे जाड दांडी असते आणि हळूहळू पिवळे होतात सुंदर गरे निघतात सोन्यासारखे आणि खायला फार छान चविष्ट लागतात पुढे काय म्हणते मी सतरंजाने पेपरवरती जेवू या मनसप वा वर्तमानपत्र घेऊन जावं त्याच्यावरती सतरंजीवरती आंथरावं त्याच्यावर आपले डबे ठेवावे जे सतरंजी घाण होत नाही आणि पेपर वजवल्यामुळे सगळीकडे स्वच्छता राहते जेवण झालं झालं की पेपर व्यवस्थित घरी करायचे आणि घरी घेऊन यायचं हो की नाही त्याची रद्दी आपण वापरू शकतो तो कागदाचा गोळा करून बागेत टाकायचा नसतं जेवण झालं झालं की तो गोळा करायचा आणि घरी घेऊन यायचा सतरंजाने पेपरवरती जेवू या मनसोक्त जेवण खाऊन होऊ नका आपण सारे जण सुस्त हो खेळायला आलोय ना मज्जा करायला आलोय ना मग खा प्या आपण सुस्त होऊ नका बरोबर वेचा कचरा हो थोडाफार झाला असेल की तिथे उडाला असेल तर आपण वेचून घ्यायचा बरोबर कचरा वेचा कचरा कागद करूया गोळा स्वच्छ ठेवूया परिसर सगळा संकल्प असा सोडावा असा संकल्प करा आत्ता तर स्वच्छता ठेवाच ठेवा यापुढेही मी स्वच्छता ठेवीन आमचा बगीचा घाण करणार नाही आमच्या धरणी माता सुंदर कशी दिसेल याची काळजी घेईन असा संकल्प हो निश्चय करायचा आहे आणि तो पाळायचा आहे जेथे जाऊ तेथे कचरा मुळीच टाकणार नाही खरंच जेथे जाऊ देश स्वच्छ ठेवणं किती सोपं आहे आपला परिसर आपलं अंगण आपलं घर प्रत्येकानं स्वच्छ ठेवलं तर गाव स्वच्छ होतं प्रत्येक गावाने निश्चय केलं की शहर स्वच्छ होत तालुका स्वच्छ होतं प्रत्येक तालुक्याने ठरवलं तर जिल्हा स्वच्छ होतं बघा काही दिल्लीला झाडू घेऊन जायचं नाही आपल्याला आपली गल्ली आपलं घर निदान आपलं अंगण आपण स्वच्छ ठेवलं आपलं घर आपण स्वच्छ ठेवले आपले सार्वजनिक बगीचा आपण स्वच्छ ठेवले तर गाव आणि गाव स्वच्छ होऊन जाईल कुठलीही मोहीम आखायची गरज नाही फक्त निश्चयाची गरज आहे अंगण झाडून कळायचा कचरा डब्यात भरायचा आणि व्यवस्थित साठवून त्याचं खत करायचं त्या खताचाही फायदा होतो आपल्याला हो की नाही भाज्या पिकवतात त्याच्यामध्ये मग म्हणून जिथे कचरा दिसेल फक्त आपल्या अंगणात नाही आपण बाहेर गेलो काही खाद्यपदार्थ हातात घेतले दुकानात गेलो मिठाईच्या दुकानात गेलो तिथे काही पाववडे अमुक काही खाल्लं खायला हरकत नाही पण
खाऊन झाल्यावर ती प्लेट तो कागद घडी करून आपल्या पिशवीत टाकून तो घरी आणायचा असतो. आपण हातात गोळा करतो, कोणी बघत नसं बघतो आणि पटकन आपल्याला वाटतं कोणी पाहिलं नाही पटकन खाली सोडून देतो. तो गोळा तिथे पडतो, अनेकांचे पाय पडतात, तिथून तो उडतो. असे अनेकांनी बोळे टाकले की आपली धरणी माता, आपला अंगण, आपला परिसर गलिच्छ दिसतो. म्हणून प्रत्येकाने निश्चय करायचा आहे, एकही कागदाचा कपडा जमिनीवर टाकायचा नाही. इंग्लंडमध्ये बसमध्ये जी तिकीटं असतात ती तिकीटं ठेवायला सुद्धा डब्बा असतो. तुमच्याजवळ जाऊन तुम्ही गाडीत उतरता तिकीटाचं काम संपलेलं असतं. प्रत्येक माणूस जेव्हा उतरतो तर त्या डब्यात तिकीट टाकून खाली उतरतो. जवळ बाळगायची ही गरज नाही, एसटीतच त्याची व्यवस्था आहे. ठीक आहे, आपल्याकडे नाही व्यवस्था तर आपण करू शकतो ना, आपण घरी कागद आणू शकतो ना, हो की नाही? म्हणून मी म्हणते जेथे जाऊ तेथे कचरा मुळीच टाकणार नाही. खून गाठच मनी बांधे हो, निश्चय एखाद्या गोष्टीची खून गाठ मनाशी बांधायची असते. उद्यापासून मी कचरा कुठेही टाकणार नाही, जिथे दिसेल तिथे कचरा मी उचलून घेईन. अहो त्या कावळ्याला सुद्धा अक्कल आहे, डस्टबिनच्या बाहेर कागदाचे बोळे पडलेले असतील तर कावळा सुद्धा वेचून वेचून डस्टबिन मध्ये टाकतो. आपल्याला खरंच शरम वाटलं पाहिजे. पशु पक्षी सुद्धा आपल्याला शिकवतात बाबानो कचरा नका करू दे. एक कावळा डस्टबिनच्या आजूबाजूला निदान 100 बोळे त्याने उचलले आणि डस्टबिन मध्ये टाकले. बघा कावळा भयंकर हुशार पक्षी आहे, सगळेच पक्षी हुशार असतात. त्यांचा संसार नेटका चालतो, ते कुठेही घाण करत नाही, सुंदर झरटी बांधतात, फळं खातात, पानं खातात, फुलं ते खातात आणि आपल्याला आनंद देतात. सकाळी 5:30 माझ्या दारावर समोसा जो आंबा आहे, चिकू आहे आणि एक आनंदाचं झाड आहे, याच्यावरती बुलबुल इतके गोड बोलतात की 5 मला त्या पक्ष्यांच्या बोलीने जाग येते. त्यांचा दिवस 4:30 सुरू होऊन जातो. लवकर उठतात आणि लवकर झोपतात. हो 4:30 गडबड चालू असतं, झाडावर बोलत असतात, गाणी म्हणत असतात, इतकं छान आवाज असतो. मधुर मधुर एक शेंपी पण आहे, तो पण छान बोलतो, बुलबुल बोलतो. हो इतकं गोड आवाज असतो आणि त्या बुलबुलच्या आवाजाने दररोज मला जाग येते. बघा किती आनंद देतात ते पक्षी. म्हणून जेथे जाऊ तेथे कचरा मुळीच टाकणार नाही. खुणगाट बांधा. काय कसली खुणगाट? झाडं लावू, झाडं वाढवू आणि या वसुंधरेवरती माझ्या धरणी मातेवरती मी कुठेही कचरा होऊ देणार नाही, बगीचात कचरा टाकणार नाही. सगळं कसं स्वच्छ आणि सुंदर कसं दिसेल याची मी काळजी घेईन, याचा संकल्प करायचा आहे, निश्चय करायचा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हो. निश्चय केला, कृती केली तरच त्याचं फळ मिळतं. मी खरं बोलीन, मी खरं बोलीन, मी खरं बोलीन. हो असं घोषा लावला तर काही खरं बोलणार आहे तुम्ही? हो बोलू नका ना, मनाशी ठरवा उद्यापासून मी खोटं, उद्या कशाला आजपासून मी खोटं कधीच बोलणार. किती मोठा संकल्प आहे. अहो या संकल्पात तुमचं चारित्र्य दडलेलं आहे, लक्षात ठेवा. खरं बोललं म्हणजे मोठा सद्गुण आहे, म्हणजे मोठा सद्गुण आहे. आणि खरं बोलणाऱ्याला आयुष्यात कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही, कधीच नाही, कधीच नाही. कारण तो चुकाच करत नाही. म्हणून मग अशा चांगल्या चांगल्या गोष्टींचे संकल्प करायचे असतात. खरं बोलण्याचा संकल्प करायचा असतो, झाडं लावण्याचा संकल्प करायचा असतो आणि परिसरातल्या मंडळींवरती प्रेम करायचाही संकल्प करायचा असतो. बरोबर आहे की नाही? सगळ्या चांगल्या गोष्टींचे संकल्प केले की आपलं जीवन मग सुखी होतं, कुठलाही आपल्याला त्रास होत. म्हणून उद्यापासूनच बिया साठवा. पाऊस पडायला सुरुवात होते आहे, थोडी थोडी झालेली पण आहे आणि या बिया साठा. हो मी परवा गेले होते ना नाशिकला, मी भरपूर आंब्याच्या पोया मी साठवलेल्या होत्या. एप्रिलपासून आंबे येत आहेत ना, तर मी आंबे खाऊन झाले की मी सालं फक्त कचऱ्यात टाकते ओल्या कचऱ्यामध्ये
त्या आंब्याच्या गोळ्या मागचं तरी उन्हामध्ये ठेवून घेते. अशा बऱ्याच गोळ्या जमल्या होत्या. आम्ही गाडीतनं त्या घेऊन गेलो रासगावला आणि भरपूर आंब्याचे झाडं आहेत तिथे. जिथे कुठे कधी कधी एखादं झाड मरून जातं, सुकून जातं, मग जिथे जिथे मोकळी जागा होती त्या सर्व ठिकाणी त्या कोया आम्ही लावून टाकल्या. 2 वर्षापूर्वी ज्या कोया लावल्या त्या त्यांची आता मस्त छोटी छोटी 2-2 फुटाची झाडं झालेली आहेत. आणखी 1 वर्षाने या पावसाळ्यात ते चांगले वाढतील. एवढे सुंदर झाडं आहेत आमच्या रासगावच्या शेतामध्ये. तुम्ही बघाल तर थक्क होऊन जा. यायचं आहे का मग रासगावला? मला फोन करा. आपण ट्रीप न्यायची का? चला तुमचं पालकांना सांगा. चलो रासेगाव. बाय बेटांना. बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्याला मनीषने आणलेले नवीन गेस्ट आणि मनीषमुळे माझे झालेले नवीन मित्र डॉक्टर संजय गायकवाड, व्हेटनरी डॉक्टर आहेत. इंट्रोडक्शन मध्ये वेळ घालवत नाही, वल्ली माणूस आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला काय ऐकावं काय ऐकू नयेत. व्हेटनरी डॉक्टर काय काय करू शकतो हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. डॉक्टर राम राम.
1: राम राम. राम
0: डॉक्टर, मनीषचा विषय आपण कंटिन्यू करू, स्नेक बाईट. पहिली गोष्ट, स्नेक व्हेनम फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच का, प्रायव्हेटमध्ये का नाही?
1: नाही, कारण त्याला एक्सपायरी आहे. आणि
0: एक्सपायरी किती दिवसाची असते?
1: मला वाटते 6 महिन्याची असते. आणि सर्वत्र म्हणजे इतक्या केसेस होत नाही. आणि ज्याही केसेस
0: झाल्या तर
1: नाही झाल्या तर आता मेडिकल स्टोअरमध्ये स्नेक व्हेनम अवेलेबल आहे.
0: हो, दॅट्स अ गुड न्यूज.
1: तर सगळे शॉपवाले ठेवत नाही, काही दवाखान्याच्या जवळचे वगैरे ते लोक ठेवतात.
0: बरं डॉक्टर, मला एक सांगा, स्नेक बाईट नंतर स्नेक व्हेनम कोणत्या स्नेकने बाईट केले त्याच्यावर चेंज होतं का असं काहीच नसतं?
1: नाही, आता काय म्हणतो, पॉलिव्हॅलंट स्नेक व्हेनम आपण जनरली प्रिफर करतो. जर साप कोणता आहे हे जर आयडेंटिफाय झालं तर त्याचंच स्नेक व्हेनम दिलं गेलेलं जास्त चांगलं. पण एक पॉलिव्हॅलंट म्हणजे चारही विषारी सापांचं एकत्रित केलेलं अँटी स्नेक व्हेनम वापरतात.
0: आणि जे साप आम्हाला चावतात त्यांचं तुम्ही ऑपरेशन करून त्यांना वाचवतात आणि जंगलमध्ये सोडतात का डॉक्टर?
1: निसर्गाचं देण आहे मला, कारण माझे जेवढे सर्पमित्र आहेत, पक्षीमित्र आहेत किंवा वन्यजीव अभ्यासक आहे, प्रेमी आहेत, यांच्यामार्फत हे म्हणजे इंज्युअर्ड झालेले, अपघातात सापडले किंवा काही लोकांनी त्यांना ठेचलेले असे किंवा काही मार लागलेले, निसर्गता मार लागलेले दगडाखाली कुठेतरी किंवा जे सी बीच्या मशीनखाली म्हणजे खोदकाम करताना किंवा फावड्याचे मार लागलेले असे इंज्युअर्ड स्नेक्स बरेच वेळा येतात आमच्या.
0: डॉक्टर, मला एक लिस्ट हवी आहे. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्राण्यांची ऑपरेशन्स केलेले, लिस्टच पाहिजे.
1: खूप आहेत त्याच्यामध्ये.
0: सांगा सांगा.
1: म्हणजे वन्यजीव आहेत, पाळीव प्राणी आहेत.
0: पाळीव प्राणी तर अंडरस्टूड.
1: हा, पाळीव प्राण्यांमध्ये बरेचसे येतात आणि वन्यजीव पण आहेत.
0: वन्य कोणते?
1: आणि सरपटणारे आहेत, पर पक्षी आहेत. आता वन्यजीवामध्ये खूप मोठा आमचा जो प्रवास आहे तो आमचे जे सुनील वाडेकर आणि आमची जी वन्य विभागाची जी टीम होती तर यांच्याबरोबर बिबट्यांचा आमचा जास्त संपर्क आला. खूप म्हणजे जवळजवळ 160 बिबटे आमच्या टीमने रेस्क्यू केलेले आहेत.
0: अय्यो.
1: आणि बरेच वेळा ऑफिशियली नॉन ऑफिशियली असं करावं लागलं काम आणि सक्सेसफुल केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात तो एक अनुभव आमच्या पाठीशी आहे सगळ्यांच्या. त्याचप्रमाणे मग वन्यजीवामध्ये सरपटणारे म्हणजे स्नेक्स, त्यांच्या शस्त्रक्रिया करायचा योग खूप मोठ्या प्रमाणात आला. बिबट्यांचा मोजके आहेत पण खूप आहेत. त्याच्यानंतर पक्षी आहेत, तर असे परत कोल्हे, उदमांजर, इवन पाळलेले उंदीर म्हणजे पांढरे उंदीर येतात,
0: हो हो हो,
1: रॅट म्हणतात त्याला, तशा टाईपचे झाले, ससे झाले, रानटी ससे झाले म्हणजे ज्याला हेर म्हणतात, तर असे आणि माकड झाले.
0: ओ, हे वन्यजीव म्हणजे कोण घेऊन येतो तुमच्याकडे?
1: बरेच वेळा पक्षीमित्र, सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासक, प्रेमी आणि त्यांच्यासोबत फॉरेस्टवाले असतात, हे सगळं आणत असतात. त्यांना एक मदत, एक आपलं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांची.
0: नाही पण अशी कर्तव्याला जागणारे खूप लोक कमी आहेत.
1: आता आम्ही तर
0: डॉक्टर, आता खरंच खूप सुंदर पॉईंट निघालाय, तो कंटिन्यू करू. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा अशोक स्तंभच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा माझ्या नॅन्सीचं तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, मला आपली आता भेट झाली त्यावेळेस, मी तुम्हाला ओळखलं त्यावेळेस. पण त्यावेळेस जेवढे डेडिकेटेड डॉक्टर्स होते ना ते आता नाही आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे प्रत्येकाला प्रायव्हेटमध्ये याच्यात जायची इच्छा आहे. आता हे डॉक्टर्सच्या बाबतीत पण आहे, म्हणजे जे आपले माणसांचे डॉक्टर्स आहेत त्यांच्या बाबतीत पण तसं झालं आहे की जी पहिली सर्व्हिस मिळायची ती आता मिळत नाही.
1: आता कसं, सध्याच्या काळामध्ये सगळं धकाधकीचं जीवन आहे आणि गव्हर्नमेंटचे जेही हॉस्पिटल आहेत तिथे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित लोकांना तिथे थांबून तो उपचार घ्यावा असं वाटत नसावं किंवा बराच वेळ इथे वाया जाईल म्हणून आणि थोडं चमक धमक असलेल्या ठिकाणी लोकांना आवडतं.
0: डॉक्टर, आता आपण जेव्हा पेट आणतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांना अँटीरॅबीज द्यायलाच पाहिजे, हे द्यायलाच पाहिजे, ते द्यायलाच पाहिजे. जसे माणसाला डोस देतात तसे जनावरांना डॉग्सला कॅट्सला द्यायला पाहिजे का? खरोखर गरज आहे का?
1: गरज तर आहे.
0: जर ते तुमच्या घरात राहणार असतात, ते बाहेर फिरणार नसतील,
1: बरोबर,
0: मग त्यांना अँटीरॅबीज वगैरे का द्यावं?
1: नाही, आता शक्यतोवर पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा आणि मांजर हे जास्त येतात आणि नैसर्गिकतः ते रेबीज या रोगाचे कॅरियर म्हणून त्यांना समजलं जातं. म्हणजे त्यांच्यापासून चावल्यामुळे हा आजार आपल्याला होऊ शकतो. तर त्यांच्या आणि आपल्या दोघांच्या प्रोटेक्शनसाठी हे आजारचं कव्हरेज लसीद्वारे आपण केलं जातं. आणि त्यांचे काही डिसीजेस आहेत, तर उदाहरणार्थ डॉग्समध्ये गॅस्ट्रो आणि डिस्टेम्पर नावाचे हे व्हायरल डिसीज आहेत, तसेच कॅटमध्ये फेलाईन पॅन लोकोपेनिया, रेबीज. रेबीज तर सगळ्यांमध्येच आहे सस्तन प्राण्यांमध्ये. तर ह्या रोगांचं त्यांना लस दिली तर त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी येते आणि आपण वारंवार त्यांना हँडल करत असतो, त्यांना हाताळत असतो, त्याच्यामुळे एक आपल्याला एक सेफ्टी राहते आपल्यासाठी आणि त्यांच्या दोघांसाठी. त्याच्यामुळे ते दिले गेलेले, दरवर्षी दिले गेलेले जास्त चांगलं.
0: ओके, आता आपण जेव्हा कॅट किंवा डॉग पाळणार आहे त्यावेळेस त्याने काय डिसिजन घ्यावा? जोश आला म्हणून कॅट किंवा डॉग घ्यावा की घरात स्पेस आहे, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे, तर मला काहीतरी पेट पाहिजे, त्यावेळेस घरात वातावरण कसं हवं?
1: कसं आहे माहीत आहे का, आता याच्यामध्ये आपली आवड काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि आपण त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकू का. कारण आवड असणे आणि संगोपन स्वतः करणे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता आमचे बरेच मित्रांना आवड आहे परंतु ते संगोपन करू शकत नाही किंवा तो तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी संगोपनाची वेळ येते त्यावेळी तुमच्या व्यस्त कामाच्या वेळेतनं तुम्हाला वेळ काढून ह्या प्राण्यांकडे लक्ष द्यावे लागते. म्हणजे त्याला वेळोवेळी खाऊ घालणे, त्याची सुशीसाठी त्याला वेळ देणे गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याला आठवड्यातनं दोन आठवड्यातनं त्याला आंघोळ घालणे, त्याच्यावर होणाऱ्या गोचिड किंवा फ्लीज ज्याला म्हणतो आपण पिसवा, याची औषध मारणं किंवा त्याचं औषध लावणं, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांच्यापासून त्यांना काही आजार होणारे आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि गोचिडांची संख्या जर जास्त झाली तर ते आपल्या प्राण्यांचं रक्त पिऊन त्यांना अशक्त करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ही एवढी सगळी जर करायची तयारी असेल तरच प्राणी, आणि स्वतः करायची तयारी असेल तर दुसऱ्याच्या भरोशावर प्राणी माणसाने पाळू नयेत. पक्षी ठीक आहे, पक्षी एका छोट्याशा पिंजऱ्यात किंवा मोठ्याच्या पिंजऱ्यात ठेवू शकतो, पण हे जे प्राणी आहेत, मांजर झालं, कुत्रा झालं विशेषतः, किंवा मोठी जनावरं आहेत, यांच्याकडे तुम्हाला पर्सनली लक्ष दिलं जास्त चांगलं.
0: आणि जागेच्या बाबतीत फ्लॅटमध्ये आज जे राहतात, मोस्ट ऑफ द पीपल आर स्टेइंग इन फ्लॅट्स,
1: नाही फ्लॅट,
0: मग त्यावेळेस जनावर पाळणं योग्य की नाही?
1: फ्लॅटमध्ये कसं आहे, फ्लॅटमध्ये त्याला थोडीशी जागा फार कमीच आहे त्या मानाने.
0: त्याच्यात फॉरेन ब्रीड,
1: जिथे स्पेस चांगली मिळते आहे त्याला, जागा फिरायला किंवा सुशी करायला जर जागा चांगली मिळत असेल तर ते कधीही नैसर्गिकता चांगलं राहील. आणि फ्लॅटमध्ये मग तुम्हाला वेळ देणार त्याला, कारण वेळोवेळी दिवसातनं 3 ते 4 वेळा त्याला बाहेर नेणं, परत आणणं, हे थोडंसं जरा अवघड होतं. परत फ्लॅट
0: 3-4 वेळेस बाहेर नेणं गरजेचं त्याला.
1: हो, गरजेचं आहे. किंवा ते स्वतः जाऊ शकतात
0: मांजराला सुद्धा.
1: मांजराचं आता कसं झालं, मांजराचे आता पर्शियन कॅट्स वगैरे आहेत, आपल्या ज्या देशी कॅट्स आहेत, गावठी कॅट्स आहेत, त्या बिचाऱ्या बाहेर जाऊन फिरून वगैरे येतात, पण ह्या पर्शियन ह्या नाही जाऊ शकत.
0: कारण
1: किंवा जी लहान पिल्लं घरातच जन्मलेली आहे, ज्यांना बाहेरचा काही संपर्कच आला नाही, तर ती त्यांच्यासाठी घरातच सुशीसाठी त्या आजकाल सँड मिळते एक, तर ती त्या टबमध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्यांना सवय लावू शकतो आपण.
0: डॉक्टर, मला एक सांगा, आपण जेव्हा हे पेट पाळतो, मी माझ्याकडे पॉमेरियन लहानपणापासूनही, मला पॉमेरियन लागतोच, किती स्वार्थी मी, पण डॉक्टर मी जेव्हा बघतो ना, मी यांना जेव्हा बाहेर घेऊन जातो तेव्हा दुसऱ्या कुत्र्यांकडे बघून यांना इतकं खुशी होते, म्हणजे मी यांना माझ्या घरात ठेवतोय, कोंडून ठेवतोय, हे चुकीचं करतोय का?
1: नाही, चुकीचं नाही करत आहे, परंतु जशी आपली सायकोलॉजी आहे, माणूस जसा कसा असा, म्हणजे काय म्हणतो आपण, मित्रपरिवारामध्ये त्याला राहिलेलं आवडतं, तसंच या प्राण्यांचं पण आहे ना. तर त्यांची मानसिकता त्यांच्या त्या मित्रमैत्रिणीमध्ये गेल्यावर तशी चांगली होणारच आहे.
0: नाही मग म्हणजे माझ्याकडे जे पेट्स आहे मी त्यांच्यावर खूप मनसोक्त प्रेम करतो.
1: बरोबर.
0: पण ते खुश असतात का माझ्याबरोबर?
1: हो. आणि त्यांची सायकोलॉजी बघा, प्राण्यांनाही आवड निवड आहे, त्यांनाही राग लोभ म्हणजे लोभ आणि म्हणजे कोणता असा विशिष्ट याचा लोभ नाही, त्यांच्यामध्ये ह्या सायकोलॉजिकल हे प्रॉब्लेम दिसतात. एखाद्या माणसाबद्दल खूप आवड असते, त्याला ते वेलकम करतील छान.
0: फॅमिलीमध्येच कोणाला आई आवडतो, कोणाला वडील आवडतो?
1: नाही नाही, आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांच्या आवडीनिवडी आहेत पेट्सच्या.
0: हो.
1: की एखाद्याचं ते खूप ऐकतील, एखाद्याचं अजिबात ऐकणार नाही. तर जो त्याचा मनापासून प्रेम करतो त्याच्याकडे म्हणजे हे जे पाळीव प्राणी पण जातात, आणि तशीच मुलंसुद्धा त्या माणसाकडे किंवा त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात. हे निसर्गाचं काय आहे माहीत नाही, कारण हे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ऑब्झर्व करत असतो. ज्या माणसाला शक्यतोवर प्राणी आवडतात मनापासून, त्याला लहान मुलंसुद्धा त्याला म्हणजे त्याच टाईपचा रिस्पॉन्स देतात.
0: पण डॉक्टर मला एक सांगा, आता आपण बघतोय आपली माणसांची नवीन नवीन पिढी येते, ते प्रत्येकाचे स्वभाव बदलत जातात.
1: हो.
0: तर हे जनावरांची पिढी बदल पिढी ते अडॅप्ट होतात एका आपल्या याला त्यांचे. आता आम्ही जे बघतो कधी कधी, मी बघितलं नाही अजून खरं, पण टीव्हीवर युट्यूबवर वगैरे बघतो की कुत्रे टीव्ही बघतात, मांजर टीव्ही वगैरे बघतात. हे होतं खरंच?
1: हो हो आहे ना.
0: काय बघतात ते?
1: त्याला ते अडिक्ट होऊन जातात, त्याला ते बघत राहतात.
0: काय बघतात ते? आपण जे बघतो तेच बघतात, तेच त्यांना इंटरप्रेट करतात.
1: त्यांना टीव्ही चालू ठेवला ना की त्यांना बरं वाटते, भले ते त्या रूममध्ये बघता बघता झोपून राहतील. नाहीतर टीव्ही जर बंद केला तर त्यांचा धिंगाणा चालू होऊन जातो घरामध्ये. असे काही उदाहरणं आहेत.
0: ते ऐकतात का बघतात?
1: ऐकतात आणि बघतात पण, पण बघता बघता झोपतात पण.
0: काय बघत असते?
1: शक्यतोवर ते आवाजाकडे जास्त. हो, बहुतेक कलर, बहुतेक कलर.
0: याच्यावर झालाय रिसर्च?
1: नाही झालाय, म्हणजे आता कुत्र्यांनाही 12-13 फुटापर्यंत दिसतं, त्याच्या पलीकडे
0: काय बोलतोय,
1: त्याच्यानंतर त्यांना ब्लर्ड इमेज दिसते.
0: हो
1: हो. पण आवाजाची संवेदना त्यांची फार स्ट्रॉंग आहे.
0: कुत्र्याला फक्त 12 फूट?
1: 12 फुटापर्यंतच ते कलर विजन त्यांना आहे चांगलं. तर ध्वनी, ध्वनीचं ते जे हे आहे ना त्यांचं काय, ऐकण्याची क्षमता ही जबरदस्त आहे.
0: आणि मांजराच्या बाबतीत?
1: मांजराच्या बाबतीत जवळजवळ तसंच आहे. 12-15 फुटापर्यंत ते व्यवस्थित बघतं, पण ऐकण्याची क्षमता खूप आहे. पण आता काही याच्यामध्ये जन्मताच म्हणजे काय बहिरे पिल्ल जन्माला येतात.
0: हो हो हो.
1: त्यांच्याबद्दल मग थोडंसं म्हणजे नाही जरी म्हटलं तरी वाईट वाटतं की याच्या संरक्षणासाठी एक द्वार बंद झालेलं आहे. काही जन्मता आंधळे पण असतात बिचारे पिल्ल. आता हे इनब्रिडिंगमुळे हा प्रॉब्लेम दिसतो.
0: यांच्या इनब्रिडिंगमध्ये?
1: हा, बरेच ठिकाणी
0: जसं
1: ह्युमन बिईंग्समध्ये आहे तसेच यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत.
0: जेनेटिक्स?
1: हो, जेनेटिकल प्रॉब्लेम, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, येतातच त्या. काहींचे डोळे इतके सुंदर दिसत असतात पण त्यांना दिसत नाही. असं जन्मताच अंधत्व त्यांच्यामध्येही आहे ना.
0: ओके, दॅट इज बिकॉज ऑफ इनब्रिडिंग.
1: इनब्रिडिंग आहे किंवा काही स्पेसिफिक काही ब्रीडच्या बाबतीत ते म्हणजे काय म्हणतो त्याला, तो शापच आहे समजा.
0: हो का?
1: हो हो. आता पर्शियनचे बरेचसे पिल्लं येतात, अंध पिल्लं येतात आमच्याकडे, येतात, त्यांना दिसत नाही बिचाऱ्यांना. किंवा इनब्रिडिंगमुळे त्यांचे पाय म्हणजे अपंगत्व.
0: ओके.
1: अशाही वेळेचे दिसतात. किंवा वाढ खुंटलेली असते अशीही दिसतात.
0: अच्छा.
1: हा दुसरं काही रिझन नाहीच ना, जन्मताच जर असं दिसत असेल तर.
0: आता तुम्ही म्हटलं जसं सायकोलॉजिकली आपण काही सेन्सिटिव्ह असतो. मला एक सांगा, चलो मेक इट सिम्पल, ह्युमन सायकोलॉजी आणि ॲनिमल सायकोलॉजी, म्हणजे खूप कम्पॅरिझन नाही करू, जसं आपल्याला राग लोभ आहे तसं त्यांना पण आहे का?
1: बिलकुल.
0: आणि जेलसी किंवा इगो सगळं आहे.
1: आता जेलसी इगो आपण असे शब्द त्यांच्यासाठी नाही वागू शकत, पण राग तर त्यांना येतो, आवडीनिवडी त्यांच्याही आहेत. आता काही जे पेट डॉग्स आहेत ते माझ्याबरोबर इतके फ्रेंडली आहेत, इतके फ्रेंडली आहेत, आणि काही अजिबातच नाही.
0: तुमच्या बाबतीत सुद्धा होतं?
1: होतं होतं होतं. मांजरी सुद्धा, आता मला 2 मांजरांनी डायरेक्ट पंजा मारलेला आहे, म्हणजे ते माझ्या 32 वर्षात कधी असं मी बघितलं नाही. आणि ते आपले एक पर्शियन पण आहे आणि एक गावठी पण आहे की जिला मी रोज ट्रीट करतो आहे. आता तो तिचा संकेतही असेल की मी चांगली झाली, आता डॉक्टर थांबवा. कारण हा अग्रेसिव्हनेस हा कधी येतो यांच्यामध्ये, ज्यावेळी ते आजारी असले
0: कॉन्फिडंट होतात.
1: ते आजारी असले की मलूल राहतात, रिॲक्शन त्यांच्या खूप कमी होतात. तरी कॅट अशी आहे की ती त्याच्यातही रिॲक्ट करू शकते.
0: म्हणजे कॅट्स आर अग्रेसिव्ह,
1: हाडं तुटलेले आहेत, परेशान आहेत, चालता येत नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला अटॅक करू शकतात. अटॅक म्हणजे पंजा वगैरे मारणं किंवा असं चावायचा प्रयत्न करणं वगैरे असं. तर असंही दिसू शकते. इवन डॉग्समध्ये सुद्धा असं, दॅट इज अ गुड साईन. कधी काय मला ते असं वाटतंय की बाबा याचं साईन कधी बदलतं, म्हणजे याचे लक्षणं कधी बदलतात. याचे लक्षणं जर बदलले तर माझ्या म्हणजे हा लाईन ऑफ ट्रीटमेंट आपली व्यवस्थित चालली आहे किंवा त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे आपल्या ट्रीटमेंटला असं.
0: डॉक्टर आता आपण ह्युमन जेव्हा डॉक्टरकडे जातो तो त्याची कंप्लेंट सांगतो.
1: हो
0: आम्ही तुमच्याकडे येतो हा शांत आहे, मग तुमची तुम्ही काय करता?
1: नाही शांत
0: आमचे जास्त करून डॉक्टर दोन तीन दिवस काही खातच नाहीये, खेळतच नाहीये, ह्या कंप्लेंट्स असतात आमच्या.
1: हो
0: जेव्हा आम्ही कंप्लेंट, तुम्ही त्यावेळेस डायग्नोस कसं करता?
1: नाही आम्ही कसं करतो, आम्ही पहिले सीझनचा पहिले मालकाचा स्टडी थोडासा 5-7 मिनिट
0: त्याच्या म्हणजे काय
1: म्हणजे मालकाचं बिहेवियर त्याच्यासोबत कसं आहे डॉग बरोबर, म्हणजे त्याच्या पाळीव प्राण्याबद्दल बरोबर. ते एक पहिलं एक आम्हाला क्लू मिळतो तिथे की खरंच बा हे सांगतात आहे हे आता दिसत आहे का याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही म्हणजे
0: बोलण्यामध्ये सिम्पटम्स.
1: हा बोल तुम्ही जे सांगतात आहे आणि त्याच्यामध्ये दिसणारे सिम्पटम्स हे सारखे आहेत की नाही, का तफावत आहे हे पहिलं बघितलं जाते. त्याच्यानंतर मग पुढच्या टेस्ट आहेत ना आपल्याला, त्याचं टेम्परेचर बघणं, त्याच्या बिहेवियरमधलं काय चेंजेस झाले, खातो आहे की नाही खात आहे, खातो तर थोडंसंच खातो, काही वेळा काय होतं खात नाही खात नाही खात नाही अशी कंप्लेंट येते. अरे त्याला जे पाहिजे तेच मिळत नाही, त्याचं फूड बदललेलं असते, मग तो कसं खाणार आहे? जशा आपल्या आवडीनिवडी आहे तसं त्यांच्याही आवडीनिवडी. आता काहींना चिकन दिलं तर खूप आवडतं, हे तुम्ही दूध भात किंवा दूध पोळी किंवा असं काही दिलं तर ते खाणार नाही, खातही नाही, बरेचसे बघतसुद्धा नाही त्याच्याकडे. चिकन दिलं की टनाटन उड्या मारत आपले फिरतात, मस्त खातात वगैरे असं. ह्या गोष्टींचं एकदा आम्हाला जजमेंट आलं आणि सिम्पटम्स दिसतातच ना, त्यांची लक्षणं दिसतातच आजारपणाची, मलूल झालेलं असणार, डोळे असे काय म्हणतो अँक्शियस लुक, म्हणजे डोळे असे ओढलेले असं दिसतं, चेहराही थोडा असा पडलेला दिसतो, हे प्राण्यांमध्ये दिसतं ना हे सगळं.
0: डायग्नोस कसं?
1: आणि हालचाली मंद होतात त्यांच्या बऱ्याचशा.
0: डायग्नोस कसं करतो?
1: नाही मग आपलं टेम्परेचर घ्यायचं त्यांचं, बॉडी टेम्परेचरने एक आपल्याला लक्षण, ते म्हणजे मोठं साईन आहे. आणि नुसतं खात नाही हे आपलं कसं आहे, माणसाचं थोडं दुखलं तर आपण 10 लक्षणं दाखवतो, यांचे 10 दुखलं तर ते 1 लक्षण दाखवतात खात नाही, इतका फरक आहे. कारण नुसतं खात नाही म्हटलं की खूप गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होऊन जातात की बाबा काय काय गोष्टी असतील, मग ते थोडंसं बोलण्यामुळे ते त्याचं जजमेंट येऊन जाते, त्याची लक्षणं आपल्याला लक्षात येऊन
0: जाते. म्हणजे मालकाची जबाबदारी नीट ऑब्झर्व
1: खूप खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कारण आणि मी तर म्हणतो मालक स्वतः पहिला डॉक्टर आहे.
0: ओके.
1: कारण ते 24 तास त्यांच्यासोबत राहत असतात, त्यांच्या हालचाली, त्यांचं खाणं पिणं, त्यांना ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष नाही डॉक्टरांपेक्षा. डॉक्टर तर काय आलं हे रेडीमेड सिम्पटम्स त्याला मिळून जातात डॉक्टरला आणि त्याच्याप्रमाणे ते ट्रीटमेंट करतात.
0: प्राण्याची काय एक्सपेक्टेशन असेल त्याच्या, जे त्याला पाळतात त्यांच्याकडनं?
1: त्याला चांगलं ठेवणं, त्याच्याबरोबर खेळणं, छान त्याला ठेवणं, हेच एक्सपेक्टेशन आहे. बिचारं त्याला काय 2 वेळाला खायला मिळालं झालं,
0: आणि
1: त्याच्या एक्सपेक्टेशन दुसऱ्या काय असणार आहे? प्राण्यांच्या फार कमी एक्सपेक्टेशन आहे माणसांच्या सर्वात.
0: आणि हे जे जनावरांना डॉग किंवा कॅट, आज आपण याच्यावरच बोलू, त्यांना काय खायला द्यायला पाहिजे? म्हणजे आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही, पण काही म्हणतात की त्या डॉग्सला किंवा कॅटला नॉनव्हेज द्यायलाच पाहिजे.
1: नाही तसं आता कसं झालं, हे घरात जे प्राणी आपले आले तर आपण जसं खातो शक्यतो तसं त्याला ते ॲडॉप्ट झालेले आहेत. दूध पोळी, दूध भात, मांजरी सर्रास खातात, व्यवस्थित राहतात.
0: पण असं आहे म्हटलं ना, डॉग्सला दूध देऊ नये, मांजरींना दूध देऊ नये,
1: नाही मग बऱ्याच
0: पाणी टाकून द्यावं,
1: बऱ्याच ठिकाणी देतात आणि काही नाही सुस्त म्हणजे आणि व्यवस्थित राहतात, काही तसा
0: तो इशू
1: प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याला थोडंसं कॉम्पेन्सेट करायला थोडे व्हिटॅमिन्स वगैरे आपण देऊ शकतो, कॅल्शियम देऊ शकतो वरतून जर गरज असली तर.
0: गरज असली तर,
1: नाही तर निसर्गतः त्यांना बहुतेक सगळं
0: बरं फूड. मला हे सांगा, डॉग्सला काय खायला देऊ नये, काही असं आहे की हे नको द्यायला का असं काय नाही?
1: नाही आता डॉग्समध्ये शक्यतोवर फिश हे देऊ नये,
0: ओके
1: हा मांजरींना फिश चालतं कारण मांजर काटे बरोबर काढून फिश खाऊ शकते.
0: अच्छा.
1: पण डॉग्स नाही खाऊ शकत. डॉग्स काय सवय एकसाथ
0: सपकन मारून टाकतो
1: खाऊन गेला. कारण बरेच वेळा असे मोठे मोठे हाडं अडकलेले किंवा फिश बोन काटे अडकलेले अशा केसेस माझ्या आयुष्यात आल्या. आणि पुस्तकात पण तसं आम्हाला लिहिलेलं आहे की बा हे फूडमध्ये हे अवॉइड करायचं त्यांना.
0: आणि कॅट्सला काय देऊ नये?
1: कॅट्सला
0: असं काही स्पेसिफिक नाही आहे.
1: नाही कॅट्सला कसं दूध पोळी खाऊ घालतात लोक आता.
0: काही काही जण म्हणतात की भात देऊ नये.
1: नाही चालतो काही काही
0: चालतं ना.
1: कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात कोणीच खाऊ नये देऊ नये.
0: हा आणि इंडियन फूड इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट.
1: हा हा त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी थोडी कमी असावी. चिकन आहे, चिकन सूप आहे, ते बॉईल करून अंडे आहेत, हे दिलेलं बेस्ट राहतं. आता फक्त जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्या इथे मोठा प्रॉब्लेम आहे.
0: हो
1: पण बरेचसे लोक काय करतात बाहेर बनवून आणून देऊ शकतात. तशी आता सोय झालेली आहे.
0: सोय झालेली.
1: झोमॅटो आपल्याला मदत करू शकतो.
0: डॉक्टर पुढच्या आठवड्यात आपण तुमचे एक्सपिरियन्सेस विथ वाईल्ड ॲनिमल ऍज अ डॉक्टर मला ऐकायची इच्छा आहे. तर पुढच्या रविवारी तुम्ही माझ्याबरोबर असावं माझी.
1: नक्की नक्की.
0: राम राम मंडळी फेडूया.